श्रोते हो वंदे मातरम. आत्ताच आपण ऐकलत 229.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. पहाटेचे 5:56 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो. श्रोते हो आज वार शुक्रवार, भारतीय सौरतिथी 16 श्रावण शके 1948 अर्थात दिनांक 7 ऑगस्ट 2026. आमचं हे प्रसारण आपण FM बँड 102 megahertz सोबतच न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर सुद्धा ऐकू शकता. श्रोते आता कार्यक्रमांना सुरुवात करूयात. ऐकूयात मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांचं सनईवादन आपण ऐकत आहात. श्रोते 229.9 meters अर्थात 305 kilohertz वर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान हे वाद्यसंगीत.

श्रोते हो नमस्कार. मोह मोह हा शब्द खूपच सर्वांच्या परिचयाचा आहे, तरी पण या विषयाच्या संदर्भात मी माझे विचार मांडताना मोह म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त एखाद्या गोष्टीकडे धावणे आणि त्या वस्तूंच्या त्या संपत्तीचा संग्रह करणे असेही म्हणता येईल, की मोह म्हणजे खुजेपणाकडे वाटचाल होय. यामुळे पवित्र नाती संपतात, कारण काय तर मनुष्य हा मोहपायी स्वार्थी बनतो. भावनाहीन झाल्यामुळे तो कोणाचेही हित न बघता स्वार्थापोटी समाजात त्याला अपमानास्पद जगावे लागते. मोहपायी समाज हितापासून त्या व्यक्तीला फारकतच मिळते असे म्हणायला हरकत नाही. अनेक मूल्यांचा ऱ्हास मोहपायी होताना आपण बघतो. मोह असणे ही स्वभाववृत्ती माणसाच्या चांगल्या विचारांचा नाश करून त्या व्यक्तीला बेइज्जत करण्यास कारणीभूत ठरते, स्वतःलाही तो बर्बाद करण्यास प्रवृत्त होतो असे म्हणतात. एकंदरीत काय तर मोह हा माणसाच्या प्रगतीपथावर जाण्याचा मार्ग सोडून अधोगतीकडे जाताना आणि तेथेच तो रावाचा रंक होण्यास पात्र ठरतो. एकेकाळी राजकारणात पारंगत असणारी व्यक्ती ही मोहपायी आज आपल्याला तो तुरुंगात पाहावयास मिळतो. बऱ्याच इतर क्षेत्रातही नावारूपात आलेले त्यांचे जीवन मोहपायी धुळीस मिसळलेले व्यक्तिमत्व आपण आज बघतो अनुभवतो. याचे उदाहरण द्यायचे झाले तर महाभारतातील राजा धृतराष्ट्र मोहपायी युद्ध पुकारतो आणि स्वतःच्या कुळाचा नाश स्वतः अनुभवतो. अनेक उदाहरणे देता येतील. सीतेला कांचन मृगाचा मोह झाला, त्याचा परिणाम असा झाला की रावणाने सीतेला पळवून नेले आणि त्यासाठी रामाला रावणाशी युद्ध करावे लागले. रावण पराभूत झाला आणि प्रतिष्ठा धन दौलत सर्व जाऊनही त्याला प्राणही त्यागावे लागले असा रावणाचा करुण शेवट आपण रामायणात बघतो. म्हणून असे म्हणतात की जेथे मोहाचा पाया रचला तेथे स्वार्थ बळावला, सर्वनाशाला कारणीभूत झाला. आजच्या युगामध्ये मोह स्वार्थ ह्या गोष्टी पावला पावलावर बघायला मिळतात. त्याचा परिणाम नीतिमूल्ये यांचा ऱ्हास होऊन अराजकता गुंड प्रवृत्ती बळावत चालली आहे. येथे मोह शब्द फक्त संपत्ती सत्ता यासाठीच मर्यादित वापरून चालणार नाही, तर व्यापक स्वरूपात त्याचा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ प्रसिद्धीचा मोह, यासाठी कसल्याही प्रकारचे विशेषतः महिला कमी कपड्यामध्ये प्रसिद्धीमुळे रील्स करून स्वतःला प्रेझेंट करतात. दुसरे जे साहित्य आपल्या नावाने छापून प्रसिद्धी मिळवणे, एकमेकांच्या चुका काढून प्रसार माध्यमाद्वारे मत प्रदर्शित करून समाजाकडून सहानुभूती मिळवणे, सत्तेसाठी सत्तेच्या मोहापायी जनतेला खोटी आश्वासने देऊन विश्वासघात करणे, अशा असंख्य बाबी आहेत ज्यामुळे व्यक्तीला आणि व्यक्तिमत्वाला समाज रचनेला तडा जाताना दिसतो. स्वातंत्र्य या नावाखाली स्वैराचाराचा मोह वाढत चाललेला आहे. याचा परिणाम बलात्कार, हत्या, आत्महत्या, दरोडे, चोऱ्या, अपहरण, घटस्फोट अशा वृत्ती बळावत चाललेल्या आहे आणि समाजाचे स्वास्थ्य जे आहे ते बिघडत चालले आहे. मोहाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात खूप प्रमाणात आज बघायला मिळतो. तसेच ऋषीमुनी देवादिक ज्ञानी यांना जेव्हा जेव्हा मोह झाला तेव्हा तेव्हा त्यांचा नाश झालेला आपण पौराणिक ग्रंथांमधून ऐकतो. मग तो मोह कुठल्याही प्रकारचा असू शकतो यात एक अतिशय सुंदर उदाहरण आपण नेहमी कथा पुराणात ऐकतो. भ्रमर म्हणजेच भुंगा. पराग कण खाण्यासाठी कमळाच्या फुलामध्ये जाऊन बसतो आणि पराग कण

खातांना जे त्या कमळाच्या सुगंधाला मोहित होतो. जेव्हा दिवस मावळतो तेव्हा कमळाच्या फुलांच्या पाकळ्या मिटल्या जातात. भोंगा एवढा त्या मोहात अडकतो तो सर्व विसरून जातो आणि म्हणतो, सूर्यदेवा उगवशील का लवकर, म्हणजे कमळ दर उमलेल आणि मी उडून जाईल. पण असे होत नाही, पाकळी उमलत नाही आणि भुंगा मरतो. सांगायचे झाले तर कडक अशा लाकडाला छिद्र पाडणारं ताकद असणारं सामर्थ्यवान भुंगा मोहपाशात अडकल्यामुळे आपले अस्तित्व हरून गेला. परिणाम असा झाला, मोहात अडकल्यामुळे त्याचे तो अस्तित्व येथे हरवून बसला. एकंदरीत काय तर कुठल्याही गोष्टीचा मोह वाईटच.

श्रुतो मोह याविषयी शुभदा गोळेगावकर यांनी व्यक्त केलेले विचार आपण ऐकत होता. विचार शलाका हा कार्यक्रम नमस्कार परभणी अंतर्गत आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुतो 6:11 झाले आहेत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला भूपाळी.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भक्तिरचना श्रोतेहो आपण ऐकत होता. ऐकूया भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातील पुढील रचना मोहम्मद रफी यांच्या स्वरात.

0: श्रुती लता मंगेशकर यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. ही रचना होती पंडित नरेंद्र शर्मा यांची आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. या हिंदी भक्ती रचनेसह मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. 6:40 झाले आहेत. श्रोतेहो, कृषीवाणी हा शेतीविषयक कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या अंतर्गत खत देण्याच्या पद्धती आणि महत्त्व याविषयी माहिती देणार आहेत डॉक्टर पपिता गौरखेडे. तत्पूर्वी काही जाहिराती.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर.
2: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
3: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास ची वाट विकासाची.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो,
1: मी आज आपल्याला खत देण्याच्या प्रमुख पद्धती आणि त्याचे महत्त्व याबद्दल माहिती सांगणार आहे. तर खते देणे हे अगदी गरजेचे आहे, ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पिकांच्या जोमदार वाढीसाठी 18 प्रकारच्या अन्नद्रव्याची आवश्यक असते, आणि जर आपण हे अन्नद्रव्य पिकांना योग्य प्रमाणामध्ये पुरवले तर आपल्या पिकांची जोमदार वाढ होऊन आपल्याला पाहिजे तसं उत्पादन घेता येऊ शकते. परंतु यासाठी एक अट आहे की जे खत देतो आपण त्याची पद्धत ही योग्य असली पाहिजे, तेव्हाच ते खत पिकांना अवेलेबल होतात, पिकांच्या मुळातून फळापर्यंत जातात आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पादन मिळतं. तर खत देण्याच्या 5 मुख्य पद्धती आहे. एक आहे ब्रॉडकास्टिंग, ज्याला आपण फेकून देणे म्हणतो. दुसरं आहे प्लेसमेंट ड्रिलिंग, त्याला आपण सरत्याने देणे किंवा साड्याने देणे म्हणतो. ठिबकातून आपण खत देतो त्याला फर्टिगेशन असे म्हणतात. फवारणीद्वारे खत द्यायला फोलियर ॲप्लिकेशन म्हणतात. आणि बियाणे प्रक्रिया बुडाजवळ देणे, सीड ट्रीटमेंट आणि किंवा रिंग मेथड, अशा ह्या खत देण्याच्या पद्धती आहे. खत कोणते दिले यापेक्षा ते कसे, केव्हा आणि कुठे दिले हे जास्त महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने खत दिल्यास खतांची कार्यक्षमता ही 30 ते 50% वाढते, खतांवरचा खर्च कमी होतो आणि पिकाला वेळेवर अन्नद्रव्ये मिळतात. चुकीच्या पद्धतीने जर आपण खत दिलं तर ते वाहून जातात, ते जमिनीमध्ये स्थिर होतात, पिकाला इजा होतात आणि ते पिकांपर्यंत पोहोचत नाही. जे आत्ताच म्हटलं की खत फेकून देऊ शकतात किंवा सरत्याने देऊ शकतात, प्लेसमेंट करू शकतात, तर अशा पद्धतीमध्ये काय होते की खत एक शेतात सर्वत्र एकसारखे प्रमाणात फेकून कुळवाच्या साह्याने ते मातीत मिसळणे ही एक पद्धत आहे. ही पद्धत म्हणजे जेव्हा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये खतं लागतात, जसं शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे किंवा स्फुरत पालाशुक्त खते आहेत जे आपण पेरणीपूर्वी देतो, ही खते आपण ब्रॉडकास्टिंगनी देऊ शकतो. याच्यामुळं काय होते की खताची मजुरी कमी लागते आणि खत देणे हे पटकन होते. फेकून दिल्यावर लगेच कुळवणी करणे तर नत्राचा रास पण कमी होतो आणि ते पिकाला अवेलेबल होतात. दुसरी पद्धत आहे चाड्याने खत बियाण्याच्या खाली बाजूला 5 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर खोलीवर पडायसाठी यंत्राच्या साह्याने आपण खतं दिली तर ही अगदी योग्य प्रकारे पिकांना लागतात. स्फुरदयुक्त खते जसं DAP आहे, SSP आहे, मिश्र खते आहेत जी जमिनीमध्ये स्थिर होतात, हालत नाही, चलत नाही, एकाच ठिकाणी राहतात, अशी खते आपण सरत्याने किंवा

0: चाळ्याने पेरून द्यायचे आहेत. यामुळं काय होतं की खत जे आहे मुळांच्या कक्षेत जातं आणि खतांची कार्यक्षमता ही 40 ते 50% वाढलेली दिसते. सोयाबीन असो, तूर असो, कापूस असो, मक्का असो, अशा पिकाला आपण सरत्याने किंवा चाळ्याने खत देता येऊ शकतो. दुसरी मेथड आहे फर्टिगेशन आहे. फर्टिगेशन किंवा फवारणीद्वारे किंवा ठिबकाद्वारे खत देणे. विद्राव्य खते जसे 19:19 आहे, 13:045 आहे, 52:37 आहे, ही किंवा युरियायुक्त खते जी पाण्यासोबत दिली जातात त्यालाच आपण फर्टिगेशन म्हणतो. जसं फळबागा असतील, भाजीपाला, ऊस, कापूस, ही जी पिके आहे जी ठिबकावर असतात आणि त्याला जास्त वेळा खते देण्याची गरज पडते किंवा जी लाँग ड्युरेशन क्रॉप असतात त्याला आपण फवारणी किंवा फर्टिगेशनद्वारे खत देतो. यामुळं काय होतं, नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता ही 90% वाढते आणि स्फुरदयुक्त खतांची कार्यक्षमता ही 50%.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व. याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोगतज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया. कमी दिवसांची म्हणजेच प्रीटर्म आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे. कांगारू मदर केअरमध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते. त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो. यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते. आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे. सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो. या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते. त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते. दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसन क्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्चमधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी

स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणेच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सर।
1: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती। आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग। श्रुतीहो नमस्कार। आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात।

0: सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा तिसरा भाग. श्रुतीहू नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण अशा लोकांविषयी बोलणार आहोत जे अशा ठिकाणी गेलेल्या पर्यटकांच्या अडीअडचणीमध्ये आपले सगळे कामधंदे बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी धावतात. हे आहेत सह्याद्रीतले रेस्क्यू स्वयंसेवक. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण महाराष्ट्रातल्या बहुतेक माउंटन रेस्क्यू टीम्स या स्वयंसेवी स्वरूपात काम करतात. अनेक वेळा त्यांना कोणतंही मानधन मिळत नाही. स्वतःच्या वेळेत, स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते मदतीसाठी धावतात. एखाद्या कुटुंबाचा सण सुरू असतो, घरात पूजा सुरू असते, कामाच्या ठिकाणी महत्वाची बैठक असते, पण रेस्क्यू संदर्भात फोन आला की ही लोक सगळं काही बाजूला ठेवून निघतात. कारण कुठेतरी एखादा जीव अडचणीत सापडलेला असतो. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे फक्त एखाद्याला दोरींनी वर खेचणं नव्हे. कधी कधी दरीत उतरावं लागतं, कधी मुसळधार पावसात तासन तास चालत जाऊन त्या ठिकाणी पोचावं लागतं, कधी रात्रीच्या अंधारात अशा शोध मोहिमा राबवाव्या लागतात, कधी मृतदेह बाहेर काढण्याचं अत्यंत कठीण आणि मानसिकदृष्ट्याही क्लेशदायक असं काम करावं लागतं. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. सह्याद्रीतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षित गिर्यारोहक, स्थानिक रेस्क्यू गट आणि स्वयंसेवक यांच्यामध्ये समन्वय साधून मदतकार्य जलदगतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी योग्य माहिती योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. MMRCC याच कामासाठी कार्यरत आहे. कोणत्या भागात घटना घडलीये, जवळची रेस्क्यू टीम कोणतीये, स्थानिक मार्गदर्शकांची मदत कशी मिळू शकते, कोणती उपकरणं आवश्यक आहेत, याचा समन्वय हे केंद्र करतं. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक कोणताही आर्थिक लाभ न घेता केवळ सामाजिक बांधिलकीतून हे कार्य करत असतात. म्हणूनच भटकंतीला जाणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. रेस्क्यू ही आपली सुरक्षा व्यवस्था आहे, पण ती आपल्या निष्काळजीपणाची भरपाई करण्यासाठी नाही. आपण काळजी घेतली तर रेस्क्यूची गरजच पडणार नाही, आणि हेच सगळ्यात मोठं यश ठरेल. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे, आणि त्याचा नंबर आहे 7620-230-231. लक्षात घ्या, महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7620-230-231. पण श्रोते हो, एक लक्षात ठेवा, या हेल्पलाईनचा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन स्थितीमध्येच करायचा आहे. हे लोक असं का करतात? त्यांना त्यातून आर्थिक फायदा मिळत नाही, मिळते ती फक्त समाधानाची भावना. सह्याद्रींनी आपल्याला खूप काही दिलंय, या ऋणाची थोडीफार परतफेड करण्याचा हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या एका चुकीमुळे अनेक स्वयंसेवकांना वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून या प्रसंगांना सामोरं जावं लागतं याची जाणीव आपण ठेवायला हवी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा तिसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. काही क्षणातच ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
2: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः.

जाणून घ्या आज दिवसभरातील बहुविध कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतो, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 मराठी चित्रपट संगीत प्रसारित करण्यात येईल. लखलख चंदेरी हा बहारदार गीतांनी सजलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल 9:10. उर्दू कार्यक्रम 9:35 आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून सहक्षेपित करू. 10:00 प्रगतीच्या पाऊलवाटा, राष्ट्रीय हातमाग दिन याविषयी मुलाखत ग्रामोद्योग विकास परिषद राष्ट्रीय संघमंत्री राजेश देवनीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करण्यात येईल. 10:20 एक ही फिल्म के गीत अंतर्गत खामोशी या चित्रपटातील काही निवडक गीतं आम्ही आपल्याला ऐकू. मजरूह सुलतानपूर यांच्या गीतांना संगीत आहे जतीन ललित यांचं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 10:30. 11:00 मराठी चित्रपट संगीत. त्यानंतर श्रोतेहो 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन येथे 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण मुंबई केंद्रावरून करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12:00 वनिता मंडळ हे सदर. गीतबहार आपण ऐकू शकाल 1:05. गडचिरोली जिल्हा वार्तापत्र 1:40. 1:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दुपारी 1:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30. श्रोते हुए सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. ऐकूया या कार्यक्रमाची एक छानशी झलक.

श्रुती हो लखलख चेंदर या कार्यक्रमात प्रसारित केल्या जाणाऱ्या गीतांची झलक आपण ऐकतात. आमच्या पुढील कार्यक्रमांविषयी आमच्या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 5:02 नादब्रह्म, 5:30 युववाणी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. स्वस्थ भारत हा कार्यक्रम 6:30 आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. वृत्तविशेष आपण ऐकू शकाल 7:15. 7:30 शेत शिवार हा कार्यक्रम प्रायोजित मुलाखत आपण ऐकू शकाल.

सद्यस्थितीत हळद पिकात करावयाचं व्यवस्थापन याविषयी मुलाखत आहे. कृषीतज्ज्ञ शुभम साहेबराव लाडाने यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. संसद समीक्षा 8:15, भावगीतं 8:30 आपण ऐकू शकाल. स्पॉटलाईट हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल 9:15. 9:30 करंट अफेअर्स, 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तदनंतर नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. श्रोते, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान काही जाहिराती आपण ऐकू शकाल.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637349585.
0: 9637354985.

0: जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. गोबर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विनियोजन विधेयक 2026 संसदेची मान्यता. लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक पारित. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे. जात पडताळणी समितीच्या निर्णयात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. एसआयआरमधून सुटलेल्या मतदारांनाही मतदार यादीत नावं समाविष्ट करता येतील, निवडणूक आयोगाचा निर्वाळा. आणि जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात, मराठवाड्यात पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं गोबर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. सुमारे 23,731 कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. यामुळे 1.5 लाख रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी सांगितलं. देशांतर्गत कॉम्प्रेस्ड बायोगॅसचं उत्पादन सुमारे 10 पटीने वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले,
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट, करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: संसदेनं काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर केलं. लोकसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत विचारार्थ सादर केलं. चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेला परत पाठवलं. दरम्यान विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीसह विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केला, त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्याचा निर्णय काल घेण्यात आला. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं हा संप पुकारला होता. सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
2: आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते बंधनकारक आहेत. त्या निर्णयाच्या अनुसार या ठिकाणी जी काही रजिस्ट्री आहे ती आम्ही ओपन केली. आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्येच पुन्हा सुनावणी चाललेली आहे, त्यामुळे कुठलीही बाजू घ्यायच्या ऐवजी आम्ही माननीय उच्च न्यायालय काय सांगतोय याचा विचार करू आणि जे उच्च न्यायालय सांगेल तेच करण्याचा आमचा प्रयत्न.
0: दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यावरून राज्य सरकारवर टीका केली होती, त्यावर फडणवीस यांनी हे भाष्य केलं. जात प्रमाणपत्र रद्द होण्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती तपासण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर इथं माध्यमांशी बोलत होते. मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी सांगितलं. ब्रिक्सच्या 20 देशातले 500+ सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरांची देवाणघेवाण होण्याला या परिषदेमुळे मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधल्या शिक्षण सेवक तसंच शिक्षक या 30,209 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीनं ही भरती करण्यात येत असल्याचं सिंह यांनी सांगितलं.

0: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नावं समाविष्ट करता येतील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत संबंधित मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा नाव नोंदवता येईल असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड उपविभागानं विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात सर्वप्रथम 100% काम पूर्ण करण्याचा मान मिळवला आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विभागातही 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा गंगाखेड हा पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं काल निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. श्री वी कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्यविश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. कुलकर्णी यांच्या निधनानं मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. जैविक शेती, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संशोधनाधिष्ठित शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचं मंत्री जयस्वाल यांनी आवाहन केलं. पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीनं लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना 2026 हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला. परभणी जिल्ह्यात पालम इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा काल पार पडला. यात एकूण 187 उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 60 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 12 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. जालना इथल्या महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल हिवराळे यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांना 1.5 लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली. महाविद्यालयातून प्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजा रोखीकरण आणि भविष्य निर्वाह निधीचा लाभ देण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केली होती. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या बाळापूर इथल्या डेबेकर कुटुंबियांनी पिकांवर फवारणीसाठी घरात ठेवलेल्या कीटकनाशकाचा फैलाव झाल्यानं संपूर्ण कुटुंबाला विषबाधा झाली. या घटनेत 2 मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या पालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लातूर शहरात कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरावस्था आदी मूलभूत नागरी समस्यांकडे काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महायुती आणि घटक पक्षांच्या वतीनं काल गांधी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत शहरातली प्रलंबित विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. पैठणच्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या धरणातून 6,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे 4,300 घनफूट, उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 10,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा सुमारे 93% स्थिर आहे. दरम्यान हवामान विभागानं मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यात पुढचे 5 दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गोबर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैवऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. विनियोजन विधेयक 2026 संसदेची मान्यता. लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक पारित. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं

0: नंतर डॉक्टरांचा संप मागे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: दोनशे 29° अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत. श्रोते हो, ऐका आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.

श्रोते हो, ऑगस्ट महिन्यापासून आपल्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल झालेला आहे. कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावा, ऑगस्ट महिन्यापासून आवड बळीराजेची हा कार्यक्रम दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित होईल. कृपया श्रोत्यांनी याची नोंद घ्यावी. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला भरपूर असे पत्र पाठवायचे आहेत आणि सोबतच मनोरंजक अशी गाणी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकू शकाल दर रविवारी संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतो, 8:40 प्रसारित केल्या जाणाऱ्या मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची झलक आपण ऐकत होता. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान ही उर्वरित रचना.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि या अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत, आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहेत.
0: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे, हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
1: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं, किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं, एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
0: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
1: होय, बरोबर.
0: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
1: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे, त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे, काही कारणामुळे, नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो, स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहेत. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
0: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
1: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शननंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना, मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे. कुणाचं नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार, मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
0: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि या

0: त्यामुळे ते शक्य झालेलं आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं राबवली जाते?
1: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचे नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचे नाव घेणे, म्हणजे 24 18 वय झालेत आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत. 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत, म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही, ह्या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असा पाहून त्यांच्या तपासणी करणे. त्यांच्यासोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचा जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो? त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे 2003-4 मध्ये, म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुलूणीचा काम करतो. तो BLO घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाचं नाव राहिलेलं आहे आपण त्या वेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात. त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे. हे पूर्ण प्रक्रिया आहे.
0: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे संधी मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
1: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
0: SIR मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल?
1: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 1-10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढवून दिलेलं आहे. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा काही भाग, पुणे, नागपूरमध्ये थोडा गृहभेटचं काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17

0: ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहेत. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचे नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेले आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्स वर श्रोते आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 7:40 होत आहेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोते हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी ऐका आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सुधीर फडके यांनी गायलेली ही रचना आपण ऐकत होता. ऐकूया कार्यक्रमातील पुढील जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली ही रचना.

0: जेब में 5 फुटी कौड़िया भी नहीं है।
1: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची।
3: ब्रह्मसखी

0: स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 वर्ग 6वी साठी cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निःशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-1896-22-41 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत, जिल्हा हिंगोली.

श्रुतू वैशाली सामंत यांच्या आवाजातील ही रचना आपण ऐकतात. यानंतर ठीक 8 वाजता देशविदेशांतर्गत समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. अनुक्रमे दिल्ली आणि मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान ऐकूया श्रोते हो उर्वरित गीतरचना.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार.

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस सर्व नागरिकांनी उत्साहानं साजरा करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी स्वतःच्या हातानं कापड विणणाऱ्या विणकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलं आहे. नागरिकांनी हातमागावरील किमान एकतरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा. यामुळे देशातल्या कारागिरांच्या कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळेल असं मोदींनी या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 7 ऑगस्ट 1905 भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. भारताला लाभलेला समृद्ध हातमाग वारसा साजरा करतानाच देशाच्या सांस्कृतिक तसंच आर्थिक विकासातील हातमाग उद्योगाच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वस्त्रोद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले जातील. तसंच 4 विशेष टपाल तिकिटांचं आणि अर्थ थ्रू थ्रेड ऑल डाईड हँडलूम टेक्सटाईल्स ऑफ सेंट्रल इंडिया आणि हँडलूम अवॉर्ड्स या 2 पुस्तकांचं प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येईल. यावेळी हातमाग उत्पादनांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल 23,731 कोटी रुपयांच्या एकंदर तरतुदीसह गोवर्धन या राष्ट्रीय चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. गोवर्धन ही योजना भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असून यातून सुमारे 1.5 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. देशांतर्गत बायोगॅस उत्पादनात 10 पट वाढ करणं, या क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशव्यापी चक्रीय जैव अर्थव्यवस्था निर्माण करणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आसाममधील गुवाहाटीजवळच्या बाईहटा चारियाली ते तेजपूर दरम्यानच्या 135 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी महामार्गाच्या बांधकामालाही मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकसित केला जाईल. UPI आणि इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारण्याची मुभा देणारं विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आलं. ग्राहकांसाठी आणि लघु उद्योगांसाठी डिजिटल पेमेंट सेवांवर अल्पशुल्क आकारणं आणि त्याचवेळी डिजिटल पेमेंट परिसंस्था चालवणाऱ्या बँका, पेमेंट सेवा पुरवठादार आणि पेमेंट पायाभूत सुविधा कंपन्यांसाठी शाश्वत महसूल प्रारूप सुनिश्चित करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. ब्रिक्स पेऊस बाजार परिषदेला काल मुंबईत सुरुवात झाली. 2 दिवसांच्या या परिषदेत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशातल्या 500+ प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. दृकश्राव्य आणि सर्जनशील उद्योगांमध्ये संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण करून सदस्य देशांमधलं सहकार्य मजबूत करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. हे यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वावर निर्बंध घालणं आणि बर्थ टुरिझमला आळा घालणं या उद्देशानं 2 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. तसंच याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ट्रम्प यांनी निराशा व्यक्त केली असून आपलं प्रशासन अमेरिकेच्या स्थलांतरण प्रणालीत मोठी कारवाई करत आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. देशातल्या बंदरांचं मूल्यमापन केवळ मालवाहतूक कार्यक्षमता यानुसार नाही तर सध्याच्या सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्याच्या कार्यक्षमतेनुसार केलं जावं असं बंदरं, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या राष्ट्रीय बंदरे सुरक्षा परिषदेत

0: काल नवी दिल्लीत बोलत होते. देशाच्या सागरी सुरक्षा रचनेत तंत्रज्ञानाधारित बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सुरक्षित बंदरामुळे व्यापार मजबूत होतो, मजबूत व्यापार भक्कम अर्थव्यवस्था निर्माण करतो आणि भक्कम अर्थव्यवस्थेतून समर्थ राष्ट्र घडतं असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून कोणतंही निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी काल केला. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आपल्या सरकारचे दरवाजे खुले असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्टपर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा संप काल मागे घेण्यात आला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणीच्या मुद्द्यावरून हा संप पुकारण्यात आला होता, मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळून आंदोलन करता येणार नाही असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं निवासी डॉक्टरांना तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. संप सुरू राहिल्यास डॉक्टरांचं वेतन रोखण्याचाही इशारा न्यायालयानं दिला होता. या प्रकरणात भविष्यात डॉक्टरांच्या संपाबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यासाठी वरिष्ठ वकील विनीत नाईक आणि अॅडव्होकेट अमोक सिंग यांची न्यायालयानं न्यायमित्र म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान बीएचएमएस सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधील नोंदणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विद्यमान कायद्याच्या चौकटीत सुरू करण्यात आली असून ती पुढेही नियमानुसार सुरू राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा पुनर्नियोजन कायदा 2025 लागू केल्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. यामुळे गोव्यातल्या विधानसभा जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा कालपासून अंमलात आला आहे. या कायद्यामुळे गोव्यातील आदिवासी समुदायांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून मतदारसंघांचं पुनर्नियोजन आणि आरक्षण प्रक्रिया सुरू होण्यास मदत होणार आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. हा कायदा प्रत्यक्षात आणल्याबद्दल डॉ सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. आशिया क्रिकेट परिषदेनं काल महिलांच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. 28 ऑगस्टपासून दुबईत होणाऱ्या 20 षटकांच्या सामन्यांच्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना दुबई इथं 5 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानं संपूर्ण केरळमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमधील पथानामतिट्टा, कोट्टायम आणि इड्डुकी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जिल्ह्यातल्या 1,68,000 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातल्या 480 गावांमधला पूर अजूनही ओसरलेला नाही. भारतीय हवामान विभागानं आज कर्नाटक, पूर्व मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच ईशान्य भारत, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालच्या काही भागातही दिवसभरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण होणार. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अग्निचार बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. आणि आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: (229°) अर्थात 1305 kHz आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळच्या 8:40 झाले आहेत. मराठी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. ऐकूया श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला अष्टविनायक या चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांना. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत अनिल अरुण यांचं.

श्रोतेहो, अष्टविनायक या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. ऐकूया श्रोतेहो कार्यक्रमातील पुढील रचना. चित्रपट आहे आपली माणसं, गात आहेत आशा भोसले आणि गीतरचना आहे राजेश मुजुमदार यांची.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आपली माणसं या चित्रपटातील गीतरचना आत्ताच आपण ऐकलीत. पुढील रचना आहे अक्का या चित्रपटातून. आशा भोसले यांनी गायलेली रचना आहे शांताराम नांदगावकर यांची आणि संगीतकार अनिल मुहिले.

श्रुती हो पण ऐकतात अपराधी या चित्रपटातून सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांना. संगीत आहे ऋषीराज यांचं आणि गीतरचना प्रवीण दवणे यांची.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. या अंतर्गत आज आपण अष्टविनायक, आपली माणसं, अक्का आणि अपराधी या चित्रपटातील गीतांचा आनंद घेतलेत. यानंतर 9:30 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आनंद घेऊया श्रोतेहो या उर्वरित गीताचा.

श्रुतू लखलख चेंदरी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेल्या कच्चे धागे आणि कोयला या चित्रपटातील गीतांचे आनंद आपण घेतलेत. आनंद बक्षी आणि इंदीवर यांच्या गीतांना संगीत होतं अनुक्रमे नुसरत फतेह अली खान आणि राजेश रोशन यांचं. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमात पुढील रचना खलनायक या चित्रपटातून. गात आहेत अलका याज्ञिक आणि सहकारी. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: श्रोतो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात आपण ऐकत होता खलनायक या चित्रपटातून अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांना. रचना होती आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल. श्रोतो, आनंद बक्षी यांची आणखी एक रचना आपण ऐकणार आहोत, ज्याला संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. चित्रपट आहे खुदा गवाह. तत्पूर्वी एक जाहिरात.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंदिनी कुंडीकर 94 03 26 83 07 या नंबरवर.

श्रुतीव खुदा गवा या चित्रपटातील रचना आपण ऐकली आणि या गीतासह लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं परभणी केंद्र. श्रुतीव 9:35 होत आहेत. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, प्रगतीच्या पाऊलवाटा या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन, या निमित्तानेच आपण अशा कलेविषयी आज जाणून घेणार आहोत जे आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि स्वदेशी वारशाचा अविभाज्य भाग आहे. हातमाग म्हणजे केवळ वस्त्रनिर्मिती नव्हे तर असंख्य वीणकरांच्या कष्टांची, कौशल्याची आणि सर्जनशीलतेची सुंदर वीण आहे. या निमित्तानेच आज आपल्यासोबत आहेत राजेंद्र देवणीकर, जे हातमाग क्षेत्राशी निगडीत असून या क्षेत्राचा समृद्ध अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांच्याशी संवाद साधून हातमागाचं महत्व, बदलतं स्वरूप, आजची

0: ती आव्हानं आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेऊयात. या निमित्तानेच आकाशवाणी परभणी केंद्रावरून एक विशेष मुलाखत आपण प्रसारित करत आहोत. यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे राजेंद्र देवणीकर यांना. सर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, माझं नाव राजेंद्र विजेंद्रराव देवणीकर, मी राहणार नांदेडचा आहे. ग्रामोद्योग विकास परिषदेचा राष्ट्रीय संघटन मंत्री आहे. देशभरामध्ये जे विविध प्रकारचे ग्रामोद्योग आहेत ते पुन्हा त्याचं प्रशिक्षण, ते उभे राहणे, त्यांना मदत करणे, त्याचं अवेअरनेस निर्माण करणे ग्रामोद्योगांचं असं त्याचं काम आहे.
0: काय सांगाल राजेंद्र सर की राष्ट्रीय हातमाग दिन हा 7 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो, तर हा दिन याच दिवशी का साजरा केला जातो, त्यामागचं इतिहास महत्व आपल्या श्रोत्यांना थोडक्यात कसं त्याचं महत्व विशद कराल आपण?
1: सर्वप्रथम तुमचे मी आभार व्यक्त करतो, कारण हा फार मोठा विषय आहे की जो हातमागाचा आणि सर्व आपल्या श्रोत्यांसाठी आपण हा ठेवलेला आहे आणि औचित्य आहे राष्ट्रीय हातमाग दिवसाचं. 1905 ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात, म्हणजे ब्रिटिशांची राजवट जी होती ही आपल्याला आर्थिक गुलामी करणारी होती, म्हणजे आपला भारतीय अर्थव्यवस्था जो कणा आहे ग्रामोद्योगावर आधारलेला होता. असं सांगल्या जातं की आपल्याकडे सोन्याचा धूर निघत होता. म्हणजेच काय की आपली ग्रामीण व्यवस्था इतकी संपन्न होती ती या सगळ्या ग्रामोद्योगाच्या आधारावर होती. त्यामधला हातमाग हा मोठा विषय आहे. शेतीनंतर जवळपास 70% रोजगार ह्या या क्षेत्रामध्ये लोकांना मिळतो खालोखाल. त्यामध्ये त्या पूर्ण ह्याच्यामध्ये 60-70% महिलांचा सहभाग आहे असं ह्या हातमाग उद्योगाचं महत्व आहे. आणि या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग जुळलेला होतो. कारण याचं कारण असं आहे की आपल्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र आणि निवारा, ह्यामध्ये आपल्याला 33% आरोग्य जे अन्न प्रक्रियेपासून मिळते, 33% आरोग्य आपल्याला आपलं जीवन आणि आरोग्य आपल्याला निवाऱ्यापासून मिळते आणि 33% वस्त्रापासून मिळते. वस्त्र ही आपली मूलभूत गरज आहे, म्हणूनच त्याला मूलभूत गरजेमध्ये टाकलेलं आहे वस्त्राला. ह्याच्यामध्ये आपल्याकडे फार संपन्नता होती, विविध प्रकारची कलाकुसर याच्यामध्ये होती. ब्रिटिशांनी तीच मोडली. म्हणून या माध्यमातून पुन्हा आपल्या देशाचं संघटन करण्यासाठी 1905 हे मोठं स्वदेशीचं आंदोलन आपल्या देशामध्ये त्यावेळेस सुरू झालं ऑगस्ट महिन्यामध्ये. म्हणून हा 7 तारीख हा दिवस निवडलेला आहे आपल्या शासनाने. माझ्या मताने 2015 हा निर्णय माननीय प्रधानमंत्री महोदयांनी घेतला की हातमाग दिवस साजरा करायचा.
0: अगदी अगदी
1: अतिशय सुंदर उपक्रम आहे शासनाचा हा.
0: अगदी खरंय. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा हातमागाला असेच सुंदर सुवर्ण दिवस येत आहेत की काय, कारण बरीच मागणी हातमागाच्या कपड्यांची दिवसेंदिवस वाढते आहे. या सगळ्या हातमागाच्या वस्तूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे, नाही का?
1: बरोबर आहे आपलं.
0: काय सांगाल बरं देवणीकर सर की आजच्या आधुनिक युगातही हातमाग उद्योगाचं महत्व आपण जसं म्हणतोय तसं टिकून आहे का? आपण एक उद्योजक म्हणून अनेक वर्षांपासून नांदेड शहरामध्ये काम करत आहात, आपलं निरीक्षण काय सांगत?
1: नक्कीच थोडं समाज ह्याच्यापासून भटकलेला होता. कारण आपण पाहतो की आपल्याला जे आपण पोशाख घालतो पोशाखाचा उद्देश आहे की आपल्या शरीराची सुरक्षित झालं पाहिजे आपलं शरीर, म्हणजे ते उन्हाळ्यामध्ये तो कपडा आपल्याला थंड पाहिजे, हिवाळ्यामध्ये गरम पाहिजे आणि पावसाळ्यात समशीतोष्ण असला पाहिजे. तर आपला इतिहास आणि परंपरा पाहता असं लक्षात येईल की आपल्याकडे कापूस आणि रेशम ह्या प्रकारचा जो धागा आहे याच्यापासून बनणारा त्याच्यापासूनच आपण कपडे घालत आलो. रेशम तर खूप महाग आहे पण आपल्या गरिबांचं वस्त्र, सर्वसामान्यांचं वस्त्र म्हणून कापसाकडे आपण पाहत आलेलो आहोत. कारण कापूस हे 12 नक्षत्राचं पीक आहे, 6 महिन्यामध्ये ते येतं आणि कापूस काय आपण खाऊ शकत नाही. जोपर्यंत त्या कापसाच्या धाग्यापासून कपडा बनणार नाही आणि आपण तो घालणार नाही तोपर्यंत त्या कापसाच्या पावाला भावही मिळत नाही. तो पर्यायाने काय होतं की कापूस उत्पादक आपला मोठा प्रांत असूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. त्याचं मूळ कारण आहे की आपण कापसापासून निर्माण झालेल्या कपड्याचा वापर कमी केला मागच्या काही कालावधीमध्ये. पण जर आता पुन्हा आपल्याला हे आपल्याला पूर्ण दुरुस्त करायचं असेल तर प्रत्येकाने संकल्प घेतला पाहिजे की कापसाच्या कपड्यापासून तयार झालेले धाग्यापासून तयार झालेलेच कपडे आम्ही घालू.
0: वा, आपण बघतो आहोत की हातमागाचे कपडे या उद्योगांच्या स्वरूपात गेल्या काही दशकांमध्ये बरेचसे बदल होत आलेले आहेत, तर हे कोणकोणते बदल आपण नेमके टिपले आहेत, आपण काही सांगू शकाल का याबद्दल?
1: हा, पूर्वी कसं होतं की जे आपण हातमागावर जो कपडा तयार होतो त्याचा लागणारा जो धागा आहे तो धागा चरख्यावर तयार होत होतो, ज्याला आपण खादी म्हणतो. पण त्याच्यामध्ये काही संशोधन झाले, जसं खादी चरख्यामध्ये पण आता सोलार चरखे आलेले आहेत, त्याच्यात

0: देखील ते पेरू बनवणारे मशीन्स आलेले आहेत, ते आपण वेळोवेळी ते स्वीकार केलेला आहे त्याचा. आणि हातमागा पण चांगल्या प्रकारचे 100% सुती कापसापासून तयार झालेले धागे आपल्याला उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेस आलेली आहे, पण आपले पारंपरिक नॅचरल डाईंग पण याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये 3 प्रकार आहेत या विणकामामध्ये. एक आहे डिझायनिंग, म्हणजे कपड्याची वेगवेगळ्या कपड्याची डिझाईन कशी करायची. दुसरं आहे विविंग, विविंग म्हणजे विणकाम, कपडा कसा विणायचा. विणायचे भरपूर प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला एकच प्रकार येतो, त्याच्यामध्ये जकाट येते, डॉबी येते, है ना, आणि काही बुटी वर्क असते मॅन्युअली. असं ताना बाणामध्ये कपडा तयार होतो, म्हणजे उभे येणारे ताणलेले धागे आणि त्या धाग्यांना मिळणारा एक बाणा, म्हणजे एक बाणा हा सगळ्या ताणलेल्या धाग्याला मिळत असतो, त्यावेळेसच आपण कपडा तयार होतो, है ना. तर हे असं एक विज्ञान आहे हातमागाचं. त्याच्यामध्ये काही सुधारणा यायल्यात आणि त्याच्यामध्ये कामही चालू आहे. वेगवेगळ्या संस्था त्याच्यामध्ये काम करत आहेत आता. तर खूप चांगले दिवस येतील हातमागाला असं मला वाटतं.
1: वा, ऍक्च्युअली पुढचा प्रश्न हाच होता सर माझा, की पारंपरिक हातमाग जे आहे की ज्याला म्हणजे विशेष महत्त्व आहे, पण ह्या आधुनिकतेकडे आपण जसे जसे जात आहोत, यंत्रयुग जसं जसं येत आहे, तर ह्या पारंपरिक हातमाग आणि आधुनिक यंत्र मागामध्ये प्रमुख फरक तुम्हाला काही सांगता येईल का बरं?
0: हो, निश्चित सांगता येईल. आपण कपड्याकडे पाहिल्यावर असं लक्षात येतं की कपड्याला तुम्ही जेव्हा दुर्बिणने पाहता तेव्हा दोन एक उभे धागे आणि त्याला जोडणारा एक आडवा धागा आपल्या लक्षात येतो. माणसाने हे पण निसर्गाकडून शिकलेलं आहे. निसर्ग हा माणसाचा गुरु राहिलेला आहे. तसा तुम्ही शाल देताना सोबत काय देता? श्रीफळ देता. का देत असत आपण श्रीफळ? जर अभ्यास केला तर असं लक्षात येते की नारळाचं झाड ज्यावेळेस ते नारळाचे फुलं येतात, नंतर त्याला नारळ येतो, त्याच्या अगोदर कपडा बाहेर येतो, त्याचा कापड तुम्ही कधी पाहिला असेल तर ते कपडा. कपड्यामध्ये ताना बाना हा दोन्ही असतो, म्हणजे मनुष्याने नारळाकडून शिकलेला आहे की कपडा कसा बनवायचा. ही फार मोठी परंपरा आहे. त्याच्यामध्ये निश्चित तुम्ही जे म्हणलात ना, काय आधुनिक जे काही मशिनरी येत आहे काय फरक पडायला आहे, हे सगळे जे मशीन्स आहेत हे पॉवर रूम आहे. त्याच्यामध्ये म्हणजे लाईट वर चालणारे हे लूम आहेत, म्हणजे एनर्जीचा वापर जास्त आहे आणि त्याची स्पीड जास्त असल्यामुळे आता वॉटर जेट पण आलेले आहेत. धाग्याला एक स्टिकनेस असते, त्याच्यामुळे धाग्यामध्ये थोडी बहुत मिलावट पण आलेली आहे. वेगवेगळे त्याच्यामध्ये कारण वाढते. तर आपल्याला प्राकृतिक पाहिजे असेल, पारंपरिक चांगल्या कलाकुसर पाहिजे असेल, तर आपल्याला निश्चित आपल्याला हातमागाकडेच वळावं लागेल, ज्याच्यामध्ये शुद्धता मिळेल. आणि डिसेंट्रलाइज असल्यामुळं रोजगार जास्त होईल. मशिनरी जेवढ्या येतील तेवढा रोजगार कमी होऊन जाईल ना. म्हणजे एक मशीन दिवसभरामध्ये जास्त कापड विणेल आणि जो हाताने काम करणारा कमी कापड विणेल. म्हणजे भारत हा जास्त लोकसंख्येचा देश आहे, इथे रोजगार कमी आहे, तर ह्या ठिकाणी हातमागच सुटेबल आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तर ऊर्जाचं खूपच कमी आता लक्षात येईल आपल्याला, की परवाच एक संकट आलं होतं की गॅस नसलं तर काय करायचं, लोक परेशान झाले होते. तर उद्या वीज कमी होत जाईल तर काय करणार आपण? तर हाही मोठा अभ्यासाचा विषय आहे. तर हातमाग कधी याच्यामध्ये श्रेष्ठ आणि सर्व काळ टिकणार आहे.
1: खूप सुंदर पद्धतीने आपण यातला भेद समजून सांगितलात. आणि खरंच आहे की आपण पाहतो आहोत की बऱ्याच जणांना आजही हातमागाविषयीचं विशेष प्रेम आहे. म्हणजे त्या हातमागाच्या सुंदर सुंदर शाली असतील, सुंदर साड्या असतील, कुर्त्या असतील, टोप्या असतील, असे वेगवेगळे हे जे कापड आहे हातमागाचं किंवा हातमागाच्या सुंदर सुंदर खेळणी असतील, वस्तू असतील, यांनाही आजही लाईक करणारे खूप जण आहेत. तर काय सांगाल की तुमचा दृष्टिकोन काय सांगतो की या हातमाग उत्पादनांना बाजारामध्ये सध्या मागणी कितपत आहे?
0: हा, जितकं यांत्रिकीकरण वाढेल तेवढी कला संपून जाईल. तंत्र विकसित झालं. तुम्ही एखादा एक वस्तू बनवण्यासाठी तुम्ही एक मशीन तयार केलं, त्याच्यापासून ती वस्तू बनवते, पण वेगवेगळ्या पद्धतीची वस्तू ती बनती, त्याच्याकरता डोकं लागणार, जी मानवी बुद्धी आहे ह्याला चालना जर मिळायचं असेल तर त्याच्यामध्ये हातमाग किंवा हस्तकलेला बढावा मिळाला पाहिजे. आणि तुम्ही पाहता की जितका वेळ तो कारागीर त्या वस्तू बनवण्याला देतो तेवढाच भाव त्याला मिळतो, म्हणजे त्याच्या कलेला पैसे मिळतात. बाकी ठिकाणी तुम्ही जास्त उत्पादन केल्यानंतर त्याची किंमत कमी होते, करणाऱ्याला त्याच्यात काही मिळत नाहीये. उद्योग उभारण्याला मिळत असतील पैसे एखाद्या वेळेस, पण कामगारांना पैसा मिळत नाही, त्याच्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. म्हणून कधीही हस्तकलेला म्हणजे हे चांगले दिवस आले पाहिजे असं मला वाटतं.
1: बर बर, तुम्ही अनेक वर्षांपासून या व्यवसायात

0: देखील आहात. आपण हातमागाचं
1: हो
0: वस्त्र, हस्तकलेच्या
1: हो
0: अनेक वस्तू
1: हो
0: विक्रीसाठी उपलब्ध करून देता. तर
1: हो
0: ग्राहकांचा ओढा कसा आहे? ग्राहकांचा दृष्टिकोन कसा आहे याकडे बघण्याचा?
1: निश्चित बदललेला आहे. कोरोनाच्या महामारीपासून असा एक मोठं संकट आपल्याकडे आरोग्याचं आलं होतं, त्यावेळेस प्रत्येक जण आरोग्याविषयी जागरूक झालेला आहे की हा कपडा मला उपयोगी आहे का मी घालणारा. असं निश्चित एक 20-25% लोक तरी ह्याकडे वळलेले आहेत असं मला वाटतंय. आणि निश्चित वळलं पाहिजे, कारण काय की हा हातमागाचा कापसापासून तयार झालेला कपडा हा जो म्हणजे उत्पादन शेतकरी करतो, आपण वापरतो, वापरताना आपल्याला लाभदायक आहे आणि पुन्हा निसर्गात नष्ट होतो, याचं खतामध्ये रूपांतर होते. म्हणजे निसर्गाची सायकल पूर्ण करणारा पर्यावरण पूरक कपडा आहे हा.
0: वा वा
1: त्याच्याकडे आपण निश्चित प्रत्येकाने वळलं पाहिजे.
0: छान छान. अगदी खरं आहे की हे आपण बघतो आहोत की आजूबाजूचं वातावरण प्रदूषणयुक्त सगळं झालेलं आहे, तर ह्याच्यातून काही प्रमाणात आपण हातभार लावण्यासाठी हातमागाचं कापड नक्कीच वापरलं पाहिजे, जेणेकरून ते पर्यावरण पूरक आहे, प्रदूषण कमी करण्यासाठी नक्कीच आपण त्यासाठी हातभारही लावू शकतो. खूप छान मुद्दा मांडलात सर. आपण काय सांगाल बरं की इतक्या सगळ्या छान गोष्टी असतानाही हातमागाला काही आव्हानं आहेत समोर आपल्या मार्केटमध्ये, तर ही आव्हानं
1: हो
0: प्रामुख्यानं कोणती आहेत काय सांगाल?
1: नाही, आव्हानं तर कसं आहे, हे जागतिकीकरण जे सुरू झालेलं आहे, उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेचे काही दुष्परिणाम आपल्याला भोगावं लागत आहेत. जसं आता हा पॉलिस्टरचा कपडा आहे, आपण कपड्याविषयीच बोलू कारण आपला विषय आजचा तो आहे, बाकी तो खूप मोठा विषय आहे पर्यावरण. की पेट्रोल डिझेल बाहेर निघत असताना प्लॅस्टिक नावाचा भस्मासूर बाहेर निघतो. आज आपल्या समोर अशी समस्या आहे, 40 लाख टन म्हणजे 10 वर्षाखालचं मी तुम्हाला अनालिसिस सांगतो, 40 लाख टन समुद्रामध्ये प्लॅस्टिक पडलेलं आहे. त्याचं काय करावं हा आपल्या समोर समस्या आहे. कारण हे जे खनिज आहेत, पेट्रोल डिझेल, त्याच्या सोबत बाहेर निघणारं प्लॅस्टिक हे जमिनीमध्ये बनायला 1 करोड लागतात. आणि बाहेर आल्यावर आपण त्याचा वापर करतो, वापर करत असताना तो त्याच्यापासून जे बनलेला पॉलिस्टर पासून बनलेला कपडा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. आणि वापरल्यावर ते आपल्याला कुठं पाणी उचलायसाठी काम देत नाही, कुठं साफ करण्यासाठी तो कपडा काम देत नाही. आणि निसर्गामध्ये नष्ट व्हायला त्याला 300-400 वर्ष लागतात. आणि नष्ट झाल्यामुळे जमीन बंजर करणार आहे. आणि याच्या उलट कापसाचा कपडा आहे, 6 महिन्यात तो शेतकऱ्या शेतामध्ये तयार होतो, 1 वर्षामध्ये त्याचे विणकाम करून कपडा तयार झाला, 2 वर्ष आपण वापरल्यानंतर तो पाणी उचलण्यासाठी आपल्याला काम देतो, पुसण्यासाठी काम देतो, आणि निसर्गात नष्ट झाल्यावर त्याचं खतामध्ये रूपांतर होते. म्हणजे हे किती सगळ्यासाठी, पर्यावरणासाठी, मानवी जीवनासाठी लाभदायक आहे. आज त्या प्लॅस्टिकमुळे सगळ्या जनजाती नष्ट होत आहेत. आता आपण फक्त असा विचार करतो की कापडी पिशवी वापरू नका, पण पॉलिस्टरचे कपडे अंगावर टाकून आपण फिरतो, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. हे देखील विचार झाला पाहिजे असं मला वाटतं या निमित्ताने.
0: वा, खूपच छान. हातमाग ही आपली भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे, ही पारंपरिकता अनेक जण जपत आहेत, आणि मला वाटतं आपल्या पिढीपर्यंत हे सीमित न राहता ते पुढच्या पिढीला आपण सोपवायला हवं. तर तुम्ही काय सांगाल की तरुण पिढीने हातमाग उद्योगात करिअर म्हणून, एक उद्योजकता म्हणून कसं पाहावं, त्यांना काय काय संधी उपलब्ध आहेत, काय सांगाल?
1: पहा, निश्चित तुम्हाला सांगतो मी. आता आपल्याकडं जर आता करिअर म्हणल्यानंतर आपल्याकडे अशी एक हे झालेली आहे की तो डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, हा आपण मूलभूत विचार करतो सध्याच्या याच्यामध्ये. ज्या शहरामध्ये आहे तिथं तर शिक्षणाचं फार मोठं म्हणजे हे वातावरण आहे. तर ह्याच्यामध्ये असा विचार आपण केला पाहिजे की वस्त्र ही मानवी समाजाची मूलभूत गरज आहे. या वस्त्रामध्ये माझं करिअर मी मला करता आलं पाहिजे. आज वेगवेगळ्या संस्था आहेत, इंजिनिअरिंग संस्था आहे जिथं टेक्सटाईलचं एज्युकेशन दिल्या जाते, AICTE 6 संस्था आहेत जिथं हँडलूमचं टेक्नॉलॉजीचं शिक्षण दिल्या जाते. तर अशा ठिकाणी आपण शिक्षण घेऊन ह्या याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. आता मोठ्या मोठ्या कंपन्या पण याच्यामध्ये हँडलूम मध्ये उतरत आहेत की येणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी शिकून मोठे मोठे जॉब पण लागता येतील. किंवा गावागावामध्ये, आता गावागावामध्ये प्रत्येक गावात साडी बनवणे, कपडा बनवणे, धोतर, लुंगी, टावेल, दस्ती ह्या सगळ्या वस्तू आपण गावामध्ये बनवू शकतो. कारण गावामध्ये उपभोक्ते आहेत, त्याची मागणी आहे. पण असा वातावरण, आता सध्या ही परिस्थिती आहे की कुठल्याही गावामध्ये ही बनत नाही, आपण बाहेरून आणतो, पावरलूमचं आणतो, कारखान्यातून आणतो. हे चित्र आपल्याला बदलता येते आणि गावागावातच रोजगार निर्माण करता येते. ह्याच्यामध्ये एक मला जाणून म्हणजे आवर्जून सांगायचंय, मी पाहिलेलं की आचार्य विद्यासागर जी महाराज जे जैन समाजाचे फार मोठे मुनी होते, त्यांनी

0: आपण आपल्या जैन मंदिराला हातमागाशी जोडलेला आहे. कितीतरी ब्रह्मचारी लोक आज प्रशिक्षण देत आहेत हातमागाच, तिथे जाऊन तुम्ही शिकू शकता आणि आपलं आपलं स्वावलंबी जीवन जगू शकता. अशी विविध संस्था हातमागाशी जोडलेल्या होत्या.
1: म्हणजे खरंच तरुण पिढीने देखील एक करिअर म्हणून, उद्योजकता म्हणून याकडे पाहिलं तर नक्कीच यामध्ये पण सक्सेस आहे त्यांना.
0: हा खूप मोठा स्कोप आहे.
1: सर काय सांगाल बरं की सध्या लोकल फॉर व्होकल आणि मेक इन इंडिया यांसारख्या उपक्रम हातमागाला भरीव साथ देत आहेत असं तुम्हाला वाटतं का बरं?
0: हा निश्चितच, त्याचा अर्थच आहे. लोकल का व्होकल म्हणजे इथे बनलेल्या वस्तू इथल्या लोकांनी वापरल्या पाहिजे, हे त्याच्या मागचा उद्देश आहे. तर ते हातमाग त्याच्यामधला मुख्य विषय आहे. कारण मी तुम्हाला म्हणतो ना, सगळं 33% जो जी अर्थव्यवस्था आहे कपड्यावर अवलंबून आहे भारताची, तर निश्चितच हातमागाकडे जर सगळे वळले, इथल्या बनलेल्या वस्तू वापरू लागले तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आणि हाताने बनलेली वस्तू तर आपल्याकडे ती परंपराच आहे ना, हजारो वर्ष हाताने बनलेल्या वस्तू आपण आपल्या डीएनए मध्येच ते आहे, आपले पूर्वज तेच वस्तू वापरत होते, है ना. ब्रिटिशांनी जे लूम आणल्या त्याच्या अगोदर पासून तर आपण हातमागाच्याच वस्तू वापरत होतो. आज त्याच्यामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.
1: नक्कीच, खरंच. आज विशेष मुलाखतीच्या अंतर्गत सर आपली मुलाखत आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होते आहे, तर आपण काय सांगाल की जे अनेक श्रोते आपल्याला ऐकत आहेत त्यांना काय सांगाल की हातमागाची उत्पादनं खरेदी करणं किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे, थोडक्यामध्ये त्यांना काय सांगायला पड?
0: खूप गरजेचं आहे. एक तर आपल्याला जो अन्न पुरवणारा शेतकरी आहे हाच कापूस निर्माण करतो, बरोबर आहे, जो आपल्याला जगवतो, त्याच्या कापसापासून तयार झालेल्या धाग्यापासून हातमागावर तयार झाले. हातमाग हा विणकर हाताने कपडा तयार करतो, तर विणकराच्या श्रमालाही आपण प्रतिष्ठा दिल्यासारखं होईल, शेतकऱ्याच्या श्रमालाही प्रतिष्ठासारखं दिल्या होईल. कारण हो तो आपला आपला देव आहे तो शेतकरी. आपण तुकडोजी महाराजांनी त्याला भोळा शंकर असं नाव दिलेलं आहे. की शेतकऱ्याच्या श्रमाला प्रतिष्ठा दिल्यासारखं होईल आणि स्वतःला आरोग्य मिळेल. ते कपडे उन्हाळ्यामध्ये थंड असतील, हिवाळ्यात गरम असतील, पावसाळ्यात समशीतोष्ण असतील, पुन्हा प्रकृतीचं पण रक्षण होईल. पुन्हा ते जेव्हा कुजतील त्यावेळेस जमीन नष्ट करणार नाही. समुद्रामध्ये जे जीव आज मरत आहेत त्या प्लॅस्टिकमुळे ते वाचतील आणि सृष्टी पुन्हा चांगली राहील. इतका मोठा व्यापक विचार आहे त्यात.
1: खरंच आहे, गरज बनली आहे आज की परत एकदा आपण हे हातमागाचं कापड प्रत्येकाने वापरणं आणि वातावरणात देखील जे बदल होत आहेत त्या बदलाशी हे कापड आपल्याला अतिशय सुखकर असणार आहे. तिन्ही ऋतूंमध्ये अंगावर घातल्यानंतर हे कापड आपल्याला अतिशय आल्हाददायी वाटतं. त्याच्यामुळे हातमागाची खरेदी करणं, हातमागाचं कापड वापरणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं म्हणूयात आपण थोडक्यात, नाही का?
0: बरोबर आहे मॅडम.
1: जाता जाता काय सांगाल की हातमागाशी निगडीत असणारे आपण सर्वजण, म्हणजे जसं की ग्राहक, तर आपण आता ग्राहकांसाठी सांगितलंच, विणकर, तरुण, म्हणजे पुढची पिढी याकडे अधिकाधिक वळावी आणि सध्या या क्षेत्रामध्ये काम करणारे जे विणकर आहेत यांच्यासाठी जाता जाता आपण काय संदेश द्याल, या संदेशाने आपला या मुलाखतीचा आपण समारोप करूयात, काय सांगाल सर?
0: नक्की, आपला जो देश आहे हा उत्सव प्रिय आहे, सणवार उत्सव मानणारा आहे, लग्न समारंभ करणार आहे. तुम्ही पहा आता प्रत्येक लग्नामध्ये आपण पैठणी साडीला महत्व आहे किंवा बनारसी साडीला महत्व आहे. त्याच्याशिवाय आपल्याला ते पूर्णता वाटत नाही की माझ्या मुलीला तरी लग्नामध्ये मी पैठणी देईल. कारण पैठणी ही पूर्ण हातमागावर तयार होते, याने ह्याला एक सांस्कृतिक वारसा आहे. तर आपली संस्कृती जपण्यासाठी आणि आपली कृषी प्रधान अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी आपल्याला हातमागाकडे जावं लागेल. ह्याच्याकरता सामाजिक संस्था असतील, राजकीय लोक असतील, किंवा हे वापर करणारे सामान्य जे आपल्या देशातले नागरिक असतील, आणि ह्याच्यामध्ये हातमागामध्ये जास्तीत जास्त महिला वर्ग असतो. कारण पुरुष वर्ग तर कामाला गेलेला असल्यामुळे तिला थोडा वेळ असतो, तर ती त्याच्यामध्ये काहीतरी साडी बनवते, कुठेतरी कपडा बनवते, कुठेतरी कागद बनवते. ह्या कितीतरी कुटुंब याच्यावर जगत आहेत साधारणतः भारतातल्या लाखो कुटुंब, आणि ते गावामध्ये राहून हे सगळं करत आहेत. तर गाव आपल्याला जर पुन्हा वैभवाला न्यायचे असतील, आणि ऋग्वेदामध्ये सांगितलं विश्वपुष्ट ग्रामे अस्मिन्नापुरम, जगातील गावागावातील जनता धष्ट पुष्ट आणि सुखी होवो असं सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्या संस्कृतीचं जर एक रक्षण होत असेल आणि आपली कृषी अर्थव्यवस्था पुन्हा उभी होत असेल, तर आपल्याला हातमागाकडे नक्की वळावं लागेल, की जेणेकरून हे ग्रामीण जी परंपरा आहे टिकून राहील.
1: वा, खूपच छान सर. आजच्या संवादातून हातमाग हा केवळ एक उद्योग नसून आपल्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा महत्त्वाचा आधार

स्तंभ असल्याचं स्पष्ट झालंय. मौल्यवान माहितीसाठी राजेंद्र देवणीकर सर आपले मनपूर्वक आभार. आपल्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय हातमाग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर शक्य तितक्या प्रमाणात हातमाग उत्पादनं वापरूया, आपल्या विणकरांना आणि या समृद्ध परंपरेला बळ देऊया. श्रोते हो, आपणही ही मुलाखत ऐकलीत त्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

श्रोते हो, प्रगतीच्या पाऊलवाटा हा कार्यक्रम आपण ऐकलात. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित केला होता. ग्रामोद्योग विकास परिषद राष्ट्रीय संघ मंत्री राजेंद्र देवणीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित केली होती. मध्यम लहरी 13.5 KHz श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:23 झाले आहेत. श्रोते आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत खामोशी या चित्रपटातील काही निवडक गीतं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांना संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी. ऐकूया श्रोते हो कार्यक्रमातील सुरुवातीची रचना.

0: शुद्ध एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम अपने कथाहत
1: करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है।
2: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी।

कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांचा युगल स्वर आपण ऐकत होता खामोशी या चित्रपटासाठी. श्रोतू या गीतासह एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता इथेच संपन्न करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम. श्रोतू 10:30 आणि 10 सेकंद होत आहेत. आपला पुढील कार्यक्रम लगेचच प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी वंदना सराफ फुटाने सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, वर्षभर येणारे विविध सण उत्सव आणि आनंदाचे क्षण यांची चाहूल आपल्याला अनेकदा आकाशवाणीच्या माध्यमातून आधीच लागते. सण अजून काही दिवस दूर असला तरी आकाशवाणीतील गाणी, विशेष कार्यक्रम, शुभेच्छा संदेश आणि या सणाविषयीच्या आठवणी वातावरणात उत्साह निर्माण करतात. सण येण्याआधीच त्याचा आनंद मनात जागवणारे माध्यम म्हणजे आकाशवाणी. आणि म्हणूनच आकाशवाणी आणि सण यांचं नातं हे केवळ कार्यक्रमाचं नसून एक अतूट विश्वास, संस्कृती आणि भावनांना जोडणारं एक सुंदर नातं आहे. श्रोतो, 11 तारखेला श्रावण महिना लागतोय. श्रावण, हिरवाई, भक्ती आणि उत्साहाचा महिना. श्रावण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती निसर्गाची हिरवीगार शाल, रिमझिम पाऊस, मातीचा सुगंध आणि मनाला प्रसन्न करणारं वातावरण. श्रावण हा केवळ ऋतू नाही तर आपल्या संस्कृतीतला भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा सुंदर महिना आहे. श्रावण म्हणजे निसर्गाची हिरवाई आणि मनातील भक्ती यांचा सुंदर संगम. आणि या श्रावणाची चाहूल लागली की मन नकळत अगदी गोड गाणं गुणगुणायला लागतं. श्रावण आला गवनी, श्रावण आला. चला तर मग ऐकूयात.

श्रोते हो, श्रावणाला की निसर्गाचं रूपच जणू बदलून जातं. आभाळात काळे ढग, त्यातून बरसणाऱ्या सरी आणि या सरींनी नाहून निघालेली हिरवीगार धरती, जणू निसर्गानं आकाशात आणि धरतीवर सौंदर्याची माळच गुंफली आहे. या सुंदर श्रावणी वातावरणात मनाला अलगद स्पर्शून जाणारं, निसर्गाच्या रम्य रूपाची आठवण करून देणारं हे गोड गीत आता ऐकूयात.

श्रोतेहो, श्रावण. श्रावण नाव घेताच मनात दाटून येतात काळे भोर मेघ, रिमझिम बरसणाऱ्या सरी, मातीचा दरवळ आणि हिरवाईने नटलेली धरती. आकाशात घन दाटतात आणि पावसाच्या सरींनी निसर्गाचा प्रत्येक कण जणू नव्यानं बहरून जातो. श्रावणाच्या या बरसत्या सरींमध्ये मनही आठवणींनी चिंब भिजतं. निसर्गाच्या या सुंदर रूपाला शब्द आणि सुरांची साथ मिळाली की त्यातून जन्माला येतं एक अविस्मरणीय गीत. श्रावणाच्या या रिमझिम सरींचा आणि सुरेल भावविश्वाचा आनंद घेऊयात. ऐकूयात श्रावणात घन बरसला.

श्रुती हो, श्रावण आला. श्रावणाचा महिना आला म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस, हिरवाईने नटलेली धरती आणि मनाला सुखावणारा गारवा. श्रावणाच्या या सुंदर वातावरणात निसर्ग जणू प्रेमाचीच भाषा बोलू लागतो. पावसाच्या सरी वाहणारा गार वारा आणि त्यासोबत मनात उमटणाऱ्या प्रेमाच्या हळूवार भावना, या सगळ्यांचं सुंदर चित्र आपल्या मनासमोर उभं करतं असं हे एक सदाबहार गाणं आता ऐकूयात.

पाण्याची. अशाच ढगांशी संवाद साधत पावसाच्या सरींची आतुरतेनं वाट पाहणारं हे सुरेल गीत आता ऐकूयात, मेघारे मेघारे. श्रोतेहो, चला तर मग या गीताच्या सुरांमध्ये श्रावणाच्या मेघांसोबत आपणही थोडं भिजूयात.

श्रुतू, श्रावणाच्या आगमनाबरोबरच आकाशात काळेभोर मेघ दाटून येतात आणि साऱ्या आसमंताला पावसाची चाहूल लागते. कोरड्या धरतीवर पावसाच्या सरी बरसतात आणि निसर्ग पुन्हा एकदा हिरवागार होऊन बहरतो. या मेघांकडे पाहताना मनातही अनेक भावना दाटून येतात, कधी विरहाची, कधी प्रेमाची, तर कधी मातीच्या सुगंधात हरवून जा

शोधू श्रावणाच्या रिमझिम सरी म्हणजे निसर्गानं अलगद भरसवलेलं प्रेमच जणू. पावसाच्या थेंबांनी धरती चिंब भिजते, झाडांच्या पानांवर मोत्यांसारखे थेंब चमकतात आणि गार वाऱ्याची झुळूक मनाला सुखावून जाते. अशा या पावसाळी वातावरणात एखाद्या खास व्यक्तीची सोबत लाभली तर प्रत्येक पावसाचा थेंब प्रेमाची एक नवी कहाणी सांगून जातो. रस्त्यावर पडणारा पाऊस, आजूबाजूची हिरवाई आणि मनात उमलणाऱ्या हळुवार

भावना या सगळ्यांचं सुंदर चित्र उभं करतं ते हे अविस्मरणीय गाणं. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी यांच्यावर चित्रित हे गाणं. रिमझिम गिरे सावन. चला तर मग श्रावणाच्या रिमझिम सरींसोबत प्रेमाच्या या सुरेल दुनियेत हरवून जाऊयात.

श्रोतेहो, श्रावणाच्या सरी बरसतात, धरती चिंब भिजते, पण कधी कधी पावसात भिजत असतानाही मन मात्र एखाद्या खास व्यक्तीच्या आठवणीनं झुरत राहतं. बाहेर बरसणारा पाऊस आणि आतमध्ये दाटून आलेल्या भावना यांचा सुंदर मिलाप म्हणजेच सावन बरसे तरसे दिल. पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत आठवणी जाग्या होतात आणि मन नकळत कुणाची तरी वाट पाहू लागतं. अशाच विरहाच्या, प्रेमाच्या आणि हळुवार भावनांच्या सुरांची साथ देणारी गुंफण करणारं हे सुंदरसं गीत.

श्रोते हो, पावसाची सर आली की जुन्या आठवणी नाही जणू नवीन पालवे फुटते. कधी प्रेमाच्या आठवणी, कधी विरहाची हुरहुर, तर कधी एखाद्या खास व्यक्तीच्या सहवासाची ओढ. श्रावण प्रत्येक भावनेला एक सुंदर सुरावट देतो. अशा श्रावणी वातावरणात प्रेम आणि आठवणींची हळुवार अनुभूती देणारं हे सदाबहार गीत ऐकूयात.

श्रोतेहो, श्रावणाच्या रिमझिम सरींसोबत आजचा हा सुरेल प्रवास कधी सुरू झाला आणि कधी संपला कळलंच नाही. आपल्यालाही वेळेचं बंधन आहेच ना. पाऊस, हिरवाई, प्रेम, आठवणी आणि आपल्या संस्कृतीची गोडी या सगळ्यांनी आजचा श्रावण आणखी सुंदर केला. आणि श्रावणाने सजलेला आपला हा आजचा कार्यक्रमही. या सुरेल मैफिलला मनापासून साथ दिल्याबद्दल श्रोतेहो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा. पावसाच्या सरींसारखाच आपल्या आयुष्यातही आनंद, समाधान आणि सुख बरसत राहू यात सदिच्छा. पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. गातं रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी वंदना सरा फुटाने सर्व रसिक श्रोत्यांचा निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात.

0: श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. दरम्यान ऐकूया श्रोतेहो काही जाहिराती.
1: ब्रह्मसखी ब्राह्मण वधूवर सूचक मंडळ 5 वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर आता परभणी जिल्ह्यात आपल्या सेवेत. आजच संपर्क करा सीमंतिनी कुंडीकर 94-03-2683-07 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 वर्ग 6वी साठी cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळाला भेट देऊन निःशुल्क अर्ज करा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 7 ऑगस्ट 2026 तसेच निवड चाचणी 28 नोव्हेंबर 2026 रोजी होईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा 98-18-96-22-41 या नंबरवर. जवाहर नवोदय विद्यालय वसमत जिल्हा हिंगोली.

0: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
1: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: श्रोतो, चला तर मग आता ऐकूयात.

0: श्रोतो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात. पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 11:10 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवन इथं 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण श्रोतेव आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान ही उर्वरित रचना.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त होणाऱ्या समारंभाचं थेट प्रसारण आम्ही आता करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम, आज संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.

नमस्कार मैत्रिणीनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज

राष्ट्रीय हातमाग दिन. भारतीय पारंपरिक कौशल्याचा आत्मा असलेलं हातमाग क्षेत्र हे आपल्या स्वदेशाबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हातमाग कारागीर हे कापूस, रेशीम, लोकर यांपासून सुंदर साड्यांची निर्मिती करतात. हातमाग हे अनेकांच्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे.

मैत्रिणींनो, हातमागाचा वापर करून कलावंत मन असलेले लोक आपल्यासाठी सुंदर अशी पैठणीची निर्मिती करतात. त्या पैठणीला बनारशी असं सुद्धा संबोधलं जातं. त्याचं महत्व देवांच्या पेहरावामध्ये सुद्धा विशेष आहे. देवी रुक्मिणी यांना आवर्जून पैठणी नेसवली जाते. उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. शोभे बांगड्या बाजू बंद, हिच्या चोळीला गोफिले भिंग. रंग शोभ तोड गोऱ्या अंगी, हिला नेसवा पैठणी पिवळी. नेत्री काजळ कपाळी कुंकू, बुक्का गुलाल दुरून फेकू. घाला वेणीत मोगऱ्याची जाळी, हिला नेसवा पैठणी पिवळी. अशी ही पैठणी स्त्रियांचं आणि देवांचं सुद्धा आवडतं वस्त्र. महाराष्ट्राचं महावस्त्र, सौभाग्याचं लेणं, हे एक अतिप्राचीन हातमागावर विणलेलं रेशमी वस्त्र. त्याचं मूळ आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील पैठण आणि नाशिकजवळील येवला इथे आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग ते हृदयापर्यंत पैठणीची कहाणी. हातमागावर पैठणीची निर्मिती करून स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पैठणीचं महत्व पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आवडती व्यक्ती, पत्नी, बहीण, भावजय, सून कोणत्याही नात्यासाठी पैठणी भेट म्हणून देणं हे एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन मानलं जातं. देवदेवतांना सुद्धा पैठणी प्रियच. अशा या पैठणीविषयी बोलण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे पैठणी निर्मात्या स्मिता जोशी यांना. पैठणीचा इतिहास काय आहे, तिची निर्मिती आणि ती आपणा सर्वांना एवढी प्रिय का आहे हे जाणून घेऊया स्मिता जोशी यांच्याकडून. तर स्मिताताई, आपला विणकामाचा प्रवास कुठून झाला आणि त्याची प्रेरणा काय होती?
1: विणकामाचा प्रवास हा माझ्या आईला बघून झालेला आहे. कारण माझी आई सुनीता कुलकर्णी हिला आता 40-45 वर्ष झालेले आहे आणि त्यानंतर मलाही माझं लग्न झालं. मग त्यानंतर मला वाटलं की आपणही पैठणी सुरू करावं. त्याआधी पण मी करतच होते, पण घरी करत होते. त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंटची ट्रेनिंग घेतली पैठणी साडीची आणि मग हा प्रवास मी चांगला जोरदार रित्या सुरू केला आहे.
0: तुमचं स्वतःचं पैठणी केंद्र आहे?
1: स्वतःचं पैठणी केंद्र आहे.
0: बरं, या पैठणीचा इतिहास काय आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, पैठणीचा इतिहास असा आहे की राष्ट्रीय विणकर दिन हा 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. स्वदेशी आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आंदोलनाने स्वदेशी वस्तूचा वापर करण्याचा संदेश दिला आणि हातमाग उद्योगाला मोठी चालना मिळाली.
0: या पैठणीचा पैठण शहराशी काय संबंध?

0: बंद आहे.
1: पैठण शहराशी जे पेशवेकालीन राजे होते तर पेशव्यांना ही पैठणी आवडायची आणि त्यांचे घरचे लोक खूप घालायचे पैठणी. म्हणजे पैठणी ही साडी जी होती आधी पेशवेकालीन महाराजे राजे यांच्याच घरामध्ये चालायची. तर त्यांनी आपल्याला त्यांनी विणकरांना पुढे प्रोत्साहन दिले त्यानंतर पैठणीची सुरुवात झाली.
0: त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला असं आपण म्हणू शकतो पैठणीला.
1: अगदीच अगदीच बरोबर.
0: कारण की राजे लोक ते
1: मागवत असत
0: आणि तयार करून घेत असत.
1: अगदी बरोबर.
0: ही पैठणी म्हणजे स्त्रियांच्या मनावर अधिराज्य करणारी आणि स्त्रियांचं रूप फुलवणारी असं म्हटलं जातं. ही पैठणी बनते कशी याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, साडी तयार करायला आपल्याला आधी आपल्याला साधं रेशीम असतं जे मोतिया कलरचं असतं व्हाईट कलरचं, त्याला आपण कलर करतो. त्याच्यानंतर त्याला
0: रेशीम हे नेहमी तेच असतं.
1: रेशीम आपल्याला जर आपण रेशीम घेतलं हे व्हाईट कलरचंच रेशीम येतं,
0: दुसऱ्या कुठल्याच रंग
1: दुसऱ्या कलरचं येत नसतं. नंतर आपण त्याची रंगणी करतो रेशीमची, मग त्याचं आपण त्याला खोलणी करतो म्हणजे रेशीम खोलतो आपण. त्याच्यानंतर त्याचा ताना बाना केला जातो, मग बीम भरला जातो. ही प्रोसिजर करायला आपल्याला कमीत कमी एक महिना लागतो.
0: अच्छा.
1: हो, आणि मग त्याचा बीम भरला जातो, मग त्याची जोडणी केली जाते. जोडणी झाल्यानंतर मग पैठणी सुरू होती. आणि पैठणी ही आपण सुरू करतो तर मग त्याच्यावरती डिझाईन कशी घ्यायची आहे, त्याची रंगसंगती कशी करायची आहे, हे आपण समोरच्या व्यक्तीला कशी हवी आहे किंवा त्यांनी जरी आपल्याला डिझाईन करून दिली कुठली तर आपण तीही डिझाईन तयार करून देतो.
0: ती डिझाईन तुम्ही बनवू शकता?
1: बनवू शकतो. कुठलीही डिझाईन तुम्ही दिली, स्केच करून दिला तर आपण बनवू शकतो. आपल्याला फक्त स्केच यासाठी असतो की आकार कसा घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये पारंपरिक पैठणी मोर पोपट लोटस आसावरी पैठणी ह्या साड्यांचे डिझाईन आहेच, पण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच नवीन नवीन डिझाईन आपण तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सध्या आपण एक नवीन डिझाईन सुरू केलेले आहे जे पूर्ण वीणा जे वाद्याचे जे सगळे इन्स्ट्रुमेंट असतात त्याचे आपण डिझाईन एक तयार केली आहे आणि ती साडी चालू आहे.
0: आणि या पैठणीचं नक्षीप्रमाणे किंमत बदलते का?
1: हो, ज्याप्रमाणे नक्षी असते, जितकी तुमची डिझाईन जास्त असेल, जितकी मोठी डिझाईन असेल आणि तिला जितकी कालावधी लागणार त्यावरती आपली किंमत ठरते.
0: आणि एक नक्षी बनवायला वेळ किती लागतो?
1: एक नक्षी आपण तयार करायला म्हणजे जी तुम्ही नक्षी दिली आहे त्याच्यावरती कधी 3 महिने कधी 4 महिने कधी 6 महिने तर कधी 9 महिनेही लागतात साडी तयार करायला.
0: आणि मग ते पूर्ण वेळ ते काम करून नक्षी तयार झाल्यानंतर मग पैठणी लवकर बनत असते?
1: हो नाही, नक्षी आणि म्हणजे पैठणी हे आपलं सगळं सोबतच चालतं.
0: अच्छा.
1: आपल्याला फक्त धागे असतात, त्या धाग्यांवरती आपण प्रेमाने विणकाम करत करत साडी तयार करतो.

0: बरं, या पैठणींवरती मोर, तोता, कमळ असे वेगळे वेगळे नक्षी असतात, आत्ताच तुम्ही सांगितलं,
1: हो
0: तर त्याचं काही वेगळं वेगळं महत्व असतं का?
1: प्रत्येकाचं महत्व आहेच डिझाईनचं, कारण की सुरुवातीला त्यावरती गाणं पण आलेलं आहे, जरदारीच्या पदरावरती मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा. म्हणजे मोर ही पारंपरिक डिझाईन आहे, पोपट मोर, आसावरी पैठणी, लोटस, ह्या सर्व पारंपरिक डिझाईन आलेल्या आहेत.
0: आसावरी पैठणीमध्ये कोणतं डिझाईन असतं?
1: आसावरी म्हणजे एक छोटं फूल असतं, तर त्या आसावरी डिझाईनची जी आहे, आपल्या इथलचं विमान आहे त्यावरती पण डिझाईन, आणि ते कशावरून घेतलेले आहे, आपल्या अजिंठा ज्या लेण्या आहेत त्यामध्ये ते डिझाईन आहे, तर त्याच्यातून आपण ते डिझाईन केलेलं आहे. हे सर्व पारंपरिक डिझाईन आहेत.
0: अच्छा,
1: हो.
0: मग हे पारंपरिक डिझाईन तर तुम्ही बनवू शकताच,
1: हो,
0: पण त्याच्या माझ्या मनात काहीतरी एखादं डिझाईन आलं आणि ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही करून देऊ शकता?
1: नक्कीच नक्कीच आपण करून देऊ शकतो.
0: कारण की आता आपण प्रत्येक जण असं जेव्हा खरेदीला येतो तेव्हा डोक्यात त्यांच्या काहीतरी असतं की मला साडीवर असं डिझाईन पाहिजे, तर तुम्हाला जर ते सांगितलं आणि ऑर्डर केली तर तुम्ही तशी पैठणी बनवू शकता?
1: नक्कीच नक्कीच बनवू शकतो. आपण स्केच करून पण तयार करून देतो, म्हणजे तुम्ही फक्त डिझाईन सांगायची, आपण ते स्केच करून घेतो त्याचं, मग तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण तयार करतो.
0: आणि मग याच्यामध्ये रंगसंगतीचा विचार कसा केला जातो?
1: दोन धाग्यांमध्ये पैठणी साडी तयार होते, दोन ते तीन धागे आपण त्याच्यामध्ये टाकतो, एक आडवा आणि उभा धागा असतो. मग तुम्हाला जो कलर हवा आहे, आपण ऑर्डर अशा प्रमाणे घेतो की जर समजा लाल लाल आणि जांभळी असेल, म्हणजे लाल कलर आणि जांभळा कलर असा मिक्स करून आपण केला तर तो जांभळा मिक्स कलर होतो, पिंकिश जांभळा कलर, त्यानुसार आपण करत असतो.
0: ही रंगसंगती तुम्हालाच ठरवावी लागते?
1: हो, तुम्ही जरी सांगितलं तरी आपण करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही.
0: त्याच्यासाठी काही वेगळा अभ्यास असतो का?
1: अभ्यासाचं काही म्हणजे अभ्यास त्याच्या आहेच त्याच्या मागे की कुठला रंग कोणत्या याच्यात चांगला दिसेल, कारण की जर समजा आपण लाल मध्ये काळा टाकला तर तो सुंदरच होईल, पण लाल मध्ये जर आपण असं डल कलर, आकाशी कलर किंवा एकदम असे इंग्लिश कलर टाकले तर तो मिक्स नाही होत त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही डार्क कलरची पैठणी घेतली, आता आम्ही जे पद्धतीने तयार करतो तर आम्ही शक्यतो डार्क कलर तयार करतो, कारण त्या कलरला कधीच मरण नसतं, ते कलर नेहमी चालतात आणि ते कलर तुम्ही कधीही घाला ते नेहमी उठून दिसतात.
0: अच्छा, लोकप्रिय कलर,
1: लोकप्रिय कलर आहे डार्क कलर, ग्रीन झाला, रेड कलर झाला, पैठणी कलर, वांगी कलर, आता नवीन नवीन पण कलर येत आहे त्याच्यामध्ये, इंग्लिश कलर पण येतात पण त्याची पसंती थोडी कमी आहे.

0: मैत्रिणींनो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पैठणी निर्मिती करणाऱ्या स्मिता जोशी यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत. पैठणीचा रंग कसा असावा, पैठणीवर कोणत्या प्रकारचं डिझाईन असावं, या सर्वांची माहिती आपल्याला त्या देत आहेत.
1: म्हणजे पैठणींमध्ये बहुतेक डार्क कलरचं
2: जास्त
1: आकर्षण
2: आहे.
1: म्हणजे प्रत्येक कलर जेव्हा आपल्याला हे करायचे असतात, ते कुठलाही कलर मी सांगितला तरी तुमच्या त्या एकाच रेशीममध्ये सगळं बनतं, त्याला काही वेगळं
2: रेशीम करण्याची गरज नाही. एकच कलर फक्त, जे तुम्हाला कोणता कलर करायचा आहे, तर आपण जो आडवा धागा आणि उभा धागा असतो त्यामध्ये आपण मिक्स करून करतो तो कलर.
1: बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जी पैठणी बनवतो ही हातमागावरची आहे.
2: हो,
1: तर हातमाग आणि पॉवरलूम पण आजकाल निघाले, म्हणजे हँडलूम आणि पॉवरलूम असं दोन आहे, तर तुम्ही त्याचा उपयोग करता का?
2: आपण यात पॉवरलूमचा काहीच उपयोग करत नाही. ह्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे हातमागाचंच आहे. आणि पॉवरलूम आणि हातमाग यामध्ये असा फरक आहे, पॉवरलूम मध्ये जास्त, म्हणजे एका दिवसात तुम्ही खूप साड्या करू शकता कारण ते मशीनवरती चालतं. आणि हँड विविंग म्हणजे हाताने आपण तयार करतो, त्याला कमीत कमी सुरू व्हायलाच एक महिना लागतो साडी तयार सुरू करण्यासाठी.
1: तो धागा तयार
2: करण्यासाठी एक महिना लागतो. आणि त्याच्यानंतर साडी विणायला आपली डिझाईन जशी असेल त्याच्यानुसार आपण साडी तयार करतो, त्याला 2 ते 3 महिने लागतात. म्हणजे आपण हातमागाचं प्रोडक्शन हे कमी प्रमाणात तयार होतं आणि पॉवरलूमचं प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात तयार होतं.
1: आता हातमागावर विणलेली पैठणी आणि पॉवरलूम मध्ये वर विणलेली पैठणी यात फरक आपल्याला लक्षात येतो का?
2: हो, लगेच लक्षात येतो. हातमागाची जी पैठणी आपण विणतोय तर तिची जी सरळ बाजू असती आणि जी उलट बाजू असती ती दोन्ही सारखी दिसते. आणि जी पॉवरलूमची साडी असते त्यामध्ये धागे असतात.
1: म्हणजे ते जर वेगळं वेगळं दिसलं तर समजून घ्यायचं की ती पॉवरलूमची.
2: अगदीच बरोबर. आणि या दोन्हीच्या किमतीमध्ये पण फरक असतो. जरी तुम्ही पॉवरलूमची डिझाईन जरी सेम असेल पैठणीसारखी, पण पैठणी ही पैठणीच असते कारण ती हँड विविंग केलेली असते. आणि पॉवरलूमची साडी ती पॉवरलूमचीच असते.
1: आणि किंमत मध्ये
2: किमतीत पण फरक असतो त्याच्यामध्ये.
1: म्हणजे हातमागाची महाग असेल जास्त.
2: हो, हातमागाची महाग असते कारण तिला करायलाही वेळ लागतो. आणि रेशीमवरची पैठणी असते ती प्युअर रेशीमवरच हातमाग

0: वरची तयार होते साडी.
1: पूर्वी या पैठण्यांमध्ये सोनं चांदीचा सुद्धा उपयोग केला जात असे,
0: हो
1: त्याबद्दल काय सांगाल?
0: पूर्वी सोनं चांदीचा उपयोग केला जायचा, आजही केला जातो, पण आज सोनं आणि चांदी खूप महाग झालेली आहे. मग तशा रीतीने जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने साडी विकत घेणारा असेल, तर आपण त्यांनी जर तेवढं मेहनतीचे पैसे किंवा रेशीम जरीचे पैसे आपल्याला म्हणजे परवडेल त्या पद्धतीने आपण करून
1: म्हणजे आजही करता येईल.
0: आजही करता, सोनं तर नसतं पण चांदीचा धागा त्याच्यामध्ये असतो, ती आपण तयारही करून दिलेली आहे.
1: हातमाग आणि पॉवरलूम याच्याबद्दल आपण आता बोललोत,
0: हो,
1: पण हातमाग उद्योग टिकून राहावा याच्यासाठी काही उपाययोजना, आवश्यक उपाययोजना तुम्हाला काही वाटतात का?
0: हो नक्कीच, मला असं वाटतं की हातमागाचं टिकून राहण्यासाठी आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांनी हातमागाकडे जास्त लक्ष द्यावं. म्हणजे विणकर जे विणकाम करताय, साड्या घेत साड्या जे विणताय, ते त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे विकत घेतल्या जाव्या त्या साड्या जास्त याच्यामध्ये. आणि त्यानंतर नागरिकांनी हातमागावरील कपडे व वस्तू खरेदी करून स्थानिक विणकरांना प्रोत्साहन द्यावं. आणि त्यानंतर विणकरांची आर्थिक सहाय्यक कर्ज अनुदान आणि आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी सरकारने. हा, शासन आपल्याला मदत करतच आहे, पण त्याच्यामध्ये जर त्यांनी अजून आपल्याला विणकामाचे हातमाग, परत त्याच्यामध्ये काय रेशीम जरी जे आम्ही तयार करतोय, तर त्याच्यात जर आम्हाला काही सवलत भेटली, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रोडक्शन रेशीम करणारे आपल्या इथं जर असतील, जे आम्हाला बाहेरून घ्यावं लागतंय, ते जर आपल्या इथं जर करणारे असतील तर आम्हाला कमी पैशामध्ये मिळेल. आपल्या इथं जर रेशीम वगैरे मिळालं तर.
1: हा, म्हणजे तुमचा रेशीम आणण्याचा खर्च वाचेल.
0: हा अगदी बरोबर,
1: आणि वेळ पण वाचेल.
0: वेळ पण वाचेल.
1: पैठणी विणताना नवीन पिढी या व्यवसायाकडे कितपत आकर्षित होती असं तुम्हाला वाटतं?
0: पैठणी विणकाम करताना आजकालची नवीन पिढी नक्कीच आकर्षक होत आहे. म्हणजे बरेच जण तर पैठणीच्या म्हणजे बघण्यासाठी शिकण्यासाठी नक्कीच आपल्याकडे येतात. जे नवीन मुलं आहेत,
1: तुम्ही शिकवता का ते?
0: हो आपण शिकवतो, पण मला याच्यावरती एक वाटतंय की पैठणला विणकाम जे आहे ते तिथं शिकवलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, आणि ज्यांना शिकायचं असेल ते इथं राहणाऱ्या लोकांना ते शिकू शकतात.
1: महिलांसाठी हा व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासारखा?
0: महिलांसाठी नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा आहे हा व्यवसाय. तुम्ही शिकल्या, जर तुम्ही पैठणी विणकाम शिकले तर तुमचे नवीन पिढी पण शिकण्यास उत्सुकता दाखवते त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण जर आपणही ऑनलाईन पद्धतीने आपणही स्वतः बोलू शकतो, करू शकतो, साड्या विकू शकतो.
1: सोशल मीडियाचा
0: वापर आपण करू शकतो यामध्ये.
1: तुम्ही स्वतः विणलेली एखादी पैठणी याला किती दिवस लागले आणि तुमचा काही अनुभव? मला तर असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा विणलेली पैठणी तुम्हाला आठवते का?
0: नक्कीच आठवते मला. माझ्या ट्रेनिंगमध्ये मी पहिल्यांदा पैठणी विणली होती, तर तिला मला एक सात महिने लागले बरोबर. आणि तिचा प्रवास पूर्ण रेशीम खोलण्यापासून जोडणीपासून पूर्ण तयार झाला. आणि ज्यावेळेस मी ती साडी विणली तर ती मी घालून फोटोही काढले,
1: कारण
0: मी स्वतः विणलेली पैठणी ती.
1: नवीन डिझाईन्स आणि पारंपरिकता याच्यामध्ये समतोल तुम्ही कसा साधता?
0: नवीन डिझाईन जरी म्हणजे नवीन डिझाईन आपण केली असेल तर त्यामध्ये जर पारंपरिक डिझाईन कुठं मॅच होते आहे का, तर ती आपण एखादी तरी पारंपरिक डिझाईन त्यामध्ये टाकतोच.
1: म्हणजे मग त्याचं
0: कॉम्बिनेशन संगम होतो आणि ते दिसायलाही छान दिसतं.
1: जे लोक पैठणी स्वतः खरेदी करण्यास उत्सुक असतात किंवा आपल्याला आवडतंच, म्हणजे पैठणी हे सगळ्यात आवडतं वस्त्र आहे, तर अशा लोकांना किंवा तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
0: ज्यांना पैठणीची खूप आवड आहे ते तर आपल्याकडून घेतातच, म्हणजे पैठणी ही साडी ते घेतातच, तर ते सांगितलं तर आपण नक्कीच तयार करून विणूही शकतो. आणि नवीन डिझाईन असेल तर नवीन गिराईक पण येतं, कारण आजकालच्या यांना सगळ्या नवीन पिढीला हे नवीन पाहिजे नसतं काहीतरी, त्यामुळे त्यांनी म्हणजे जे काही स्केच करणारे असतील त्यांनी आपल्याला सांगावं तसे स्केच करून
1: थोडा वेळ द्यावा
0: म्हणजे, आणि त्यांचे कलर रंगसंगती जे असेल त्यानुसार आपण तयार करू.
1: पैठणी विणायला सुरुवात केल्यापासून ती पूर्ण होईपर्यंतचा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण कोणता असतो?
0: पैठणी विणकाम सुरू करण्यापासून सर्वात जो मोठा आनंदाचा क्षण असतो की ती पैठणी आपण पूर्ण तयार केली, कारण की तिला आपण एक लहान मुलाप्रमाणे जपतो. ज्या पद्धतीने तिचा प्रवास सुरू होतो, जोडणी झाल्यावरती आपण जे पट्टे मारून डिझाईन सुरू करतो, तर तिला अगदी

0: लहान मुलासारखं जपावं लागतं, सारखं विणकाम करणे, आणि रोजचं विणकाम फक्त 1 ते 1.5 इंच 2 इंच असं तयार होत असतं.
1: रोज फक्त 1.5 इंच?
0: येस, अख्खं तुम्ही दिवसभर जरी बसले तरी तुम्ही 3 ते 4 इंच विणू शकता, कारण इतकं बारीक काम आहे ते. मग त्याला रोज व्यवस्थित झाकून टाकणे, त्याला परत डाग नाही पडला पाहिजे. जे छोटे लाईटचे बारीक किडे असतात ते जर लागले तर त्याचा डाग पडला तर साडी परत कोणी घेणार नाही आपल्याकडून, म्हणून त्याला सारखं जपून ठेवणं, हे करणं. ज्यावेळेस पूर्ण साडी तयार होते आणि आपण जी कटिंग करून जेव्हा ती साडी काढतो तर तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो
1: की त्यापर्यंत कुठेही डाग
0: पडला नाहीये, साडी खूप छान तयार होऊन आलेली आहे, की आपण त्याच्यात रेशीम जरची पण संगती खूप सुंदर झालीये, डिझाईनही खूप छान झालं. आणि सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतो.
1: पण तयार झाल्याचा एक आनंद,
0: एक आनंद वेगळा,
1: आणि नंतर ती विक्री
0: होऊन, हा तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईनी तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला

0: रक्षण की जे आपण ग्राहकाला साडी देतोय आणि त्यांनी ती परिधान केली खूप आनंदाने, ते तर अजून खूप आनंद वाटतोय.
1: पण तयार झाल्याचा एक आनंद
0: वेगळा
1: आणि नंतर ते
0: विक्री होऊन हा तो एक आनंद वेगळा असतो.
1: तुम्ही पैठणी विणायला शिकलात आणि नंतर तुम्ही म्हणजे तुमच्या आईने तुम्हाला प्रेरणा दिली आणि तुम्ही ते करायला शिकलात, पण ती सुरू केल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल झाले?
0: सकारात्मक बदल हे झाले की आपण ज्या महिला आहेत बऱ्याच जणी की बाहेर जाऊन काम नाही करू शकत, म्हणजे काही जणांचं शिक्षण नसतं, कमी शिकलेले असतात, किंवा काही जणांचं घरी पण म्हणतात की बाहेर कामाला नाही जायचंय. मग हे जर तुम्ही शिकले पैठणी तयार करायचं तर तुम्ही घरी बसून पैठणीसाठी तयार करू शकता, कारण त्याचा हातमाग वगैरे आपण आपल्या घरी जागा असेल तर लावू शकतो. आणि त्यामध्ये मी तयार करते साड्या तर मी स्वतः विक्री करते, तर माझा मला खूप आनंदही वाटतोय आणि मला प्रोत्साहनही मिळालंय त्याच्याबद्दल.
1: म्हणजे असं असतं का की आता तुमच्याकडे कोणीतरी काम करायला एखादी बाई आहे आणि ती पैठणी विणणार आहे, तर तिचा हातमाग ती घरी घेऊन जाऊ शकते?
0: हो नाही नाही, तुमचा हा तो हातमाग आपण त्यांना देतो घरी तयार कर, पण ती तुम्हाला पूर्णपणे रित्या सगळं आलं पाहिजे पैठणी मधलं तरच आपण देतो.
1: पण देऊ शकतो
0: घरी जाऊन. तुम्ही जर परफेक्ट शिकले त्याच्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच घरी देऊ शकतो.
1: कि मग तुम्ही घरी जाऊन ती पूर्ण तयार करून,
0: आपण त्यांना पूर्ण सुरू करून देतो साडी, तुम्ही पूर्ण विणून घ्यायची
1: त्यांची पूर्ण झालेली साडी, ते आपल्याला आणून देतात.
0: नक्कीच आपल्याला आणून देतात, म्हणजे ती तिचं घर सांभाळून, तिचे पाहुणे आलेले, मुलं बाळ सांभाळून साडी आपली तयार करू शकते.
1: म्हणजे तिला वेगळं तुमच्या ह्याच्यामध्ये यायची गरज नाही, केंद्रामध्ये येऊन विणलं पाहिजे अशी कंपल्सरी नसते.
0: नक्कीच आहेच, बऱ्याच जणी आपल्या अशा आहेत महिला की ज्या घरी तयार करून साड्या आपल्याला देतात,
1: फक्त तुम्ही त्यांना डिझाईन सांगता,
0: डिझाईन रेशीम जर वगैरे आपण त्यांना देतो,
1: ते सगळं तुम्ही पुरवायचं
0: आणि त्यांची जी मजुरी असेल ती आपण त्यांना देतो.
1: बरोबर. पैठणी साडी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: पैठणी साडी नक्कीच महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे संस्कृतीचं. आणि आजकालच्या ज्या नववधू आहे किंवा बऱ्याच महिला आहेत ज्या की छोट्या छोट्या फंक्शनला सुद्धा, ज्या कार्यक्रमाला सुद्धा त्या पैठणी साडी घेतात आणि आजही त्या आनंदाने घालतात. किंवा समजा एखादी मुलगा, आता माझाच मुलगा आहे, तर मी जरी पैठणी साडी तयार करत असेल तरी तो इंजिनियर झालाय आता, तर त्यांनी मला त्याच्या पहिल्या पगारामध्ये पैठणी साडी घेऊन दिली, तर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे भेट देण्यासाठी तुम्ही पैठणी वापरू शकता.
1: पुढील पिढीने हे सगळं ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे?
0: नक्कीच पुढील पिढीने पैठणीचा वारसा हा जपलाही पाहिजे आणि शिकलंही पाहिजे.
1: या पैठणी व्यवसायासमोर काही आव्हानं असतील?
0: हो बरेच असतात आव्हानं, कारण की आता पावरलूम जी पैठणी डिझाईन आहे ती पावरलूमच्या याच्यात पण डिझाईन तीच घेत आहे. आणि मग बरेच जण म्हणतात की पैठणी साडीची डिझाईन आम्हाला कमी पैशात भेटती, पण जी पैठणी साडी जी ओरिजिनल रेशीम जरीने तयार केली आहे हातमागावरची, तर ती विकायलाही खरंच आव्हानच आहे आपल्याला. म्हणजे कमी पैशात भेटणारी आणि जी महाग विकायची आहे तर ते मोठं आव्हानच.
1: कारण लोक असं विचार करतील की ती
0: स्वस्तात मिळतीये आणि ही खूप महाग आहे. म्हणजे असे बरेच लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे विषय की बाबा हा डिझाईन कमी पैशात भेटतोय आपल्याला, मग आपण कशाला एवढी महागाची घ्यावी. त्यामुळे म्हणजे घेणारे पण लोकांनी विचार केला पाहिजे की रेशीम जर आणि हातमागावरची विणलेली आहे.
1: पण हातमागावरची विणलेली ही अशी स्पर्शाला मऊ वगैरे?
0: हो एकदम मऊ असते ती, कधीच अशी चुरगळा होत नाही आणि खूप जास्त त्याला प्रेसची गरज नसते.
1: आणि पॉवरलूमवरची?
0: पॉवरलूमवरच्या काय आपल्याला म्हणजे साध्याच असतात त्या साड्या,
1: त्याला
0: चुरगळा होऊ शकतो आणि त्यामध्ये रेशीमचा वापर नसतो जास्त करून.
1: मग काय
0: ते पॉलिस्टर मध्ये असतं, मिक्सिंग असतं धागे,
1: हे सगळ्यात महत्वाचं. पैठणी म्हणजे भरजरी वस्त्र असं म्हटलं जातं.
0: नक्कीच.
1: आणि जेव्हा ती घेतली जाते त्याची किंमत ही खूप जास्त असते.
0: हो
1: तर किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंतच्या पैठण्या असतात साधारण?
0: आता आहे ना एक 16,000 सुरुवात आहे पैठणीची, म्हणजे स्टार्टिंग रेट 16,000. तर आता एक आपण एक आत्ता एक मागच्या आठवड्यामध्ये 4.5 लाखापर्यंत साडी आपण सेल केलेली.
1: कशामुळे याच्या किमती वाढतात?
0: जस ज्या पद्धतीने डिझाईन आहे आणि रेशीम जरी लागणार आहे, म्हणजे जरी जितकी जास्त यूज होणार तशी तुमची डिझाईनची किंमत वाढते. पैठणीची किंमत
1: 4.5 लाखाची एक पैठणी
0: नक्कीच.
1: आणि ती विणायला किती दिवस लागले?

टिळा लावी ते मी रक्ताचा या सिनेमातलं उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश केवडकरांचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं राम कदम यांनी. माहेरची साडी या सिनेमासाठी आता ऐकूया सुरेश वाडकर यांना.

0: दुपारचा 1:30 येतं राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर म्हणजे 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्नि 4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. आणि आता बातम्या विस्तृतपणे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11:00 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत जोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11:00 कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सांगत स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहाराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-2015 135 कमी होऊन 2026-2027 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही बदल घडणं आवश्यक असून त्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याचं आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. ब्रिक्स देशांच्या

0: शिक्षणमंत्र्यांची परिषद आज भुवनेश्वर इथं भरली आहे, त्यात ते बोलत होते. भारत ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भूषवत असताना मजबूती, नवोन्मेष आणि शाश्वतता या त्रिसूत्रींवर मार्गक्रमण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा गैरप्रकाराचे आरोप करत विद्यार्थ्यांना पुकारलेल्या आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. रांची इथं 6 आंदोलकांचं उपोषण सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी अजून निमंत्रण मिळालं नसल्याचा दावा विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनाचे पडसाद काल झारखंड विधानसभेतही उमटले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात घोषणाबाजी केली, तर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सरकारचे दरवाजे खुले असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. दरम्यान झारखंड सरकारनं 13 ऑगस्ट पर्यंत पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा इशारा भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रातून या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण झालं. ही यशस्वी प्रक्षेपण चाचणी देशाच्या सामरिक क्षमता मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या यशस्वी मोहिमेबद्दल स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि DRDOचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी, उत्तर प्रदेशचे शहा मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताच्या स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारों वर्ष से हथकरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही याप्रसंगी जारी करण्यात आली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत चीन सीमाविषयक बाबींवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या 36व्या बैठकीत भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्पष्ट चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी सीमा निश्चिती, सीमा व्यवस्थापन, यंत्रणा उभारणी आणि सीमापार सहकार्य यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. द्विपक्षीय संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्थता राखणं आवश्यक असल्याचं या बैठकीत अधोरेखित करण्यात आलं. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव सुजित घोष यांनी केलं, तर चिनी शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हौ यानके यांनी केलं. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसे नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही, असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपली सहकारी तन्वी शर्माचा 21-18 19

0: 21 19 21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिया हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना आकेचीचा 20-22 21-15 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिकथिक या जोडीशी भिडणार आहे. अमेरिकेत आयोजित ग्रँड स्टेज टूर सेंट लुईस रॅपिड ब्लिट्स स्पर्धा भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकली आहे. अमरनाथ यात्रेकरूंची 19-30 तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून गडचिरोलीला मिळालेली केंद्रीय विद्यालयाची भेट केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं पटकावलेला 4 क्रमांक आणि भामरागड आणि एटापल्ली या दुर्गम तालुक्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण अशा महत्वपूर्ण घटना जुलै महिन्यात घडल्या. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतातूर झाल्याचं चित्र दिसून आलं. पुरेशा पावसाअभावी केवळ 73,871 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी होतं. मात्र तिसऱ्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्यानं पेरणीला वेग आला. माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. 3 जुलैला मुंबई इथं आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. गडचिरोली इथं नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटन मुख्यालयानं अधिकृत मंजुरी दिली. यंदाचा खरीप हंगाम सुरू होताच रानटी हत्तींच्या हालचाली वाढल्यानं शेतकरी भयभीत झाले. 8 जुलैला गडचिरोली तालुक्यातील मेंढा इथल्या एका इसमाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. गडचिरोली आणि आरमोरी तालुक्यात काही ठिकाणी हत्तींनी शेतकऱ्यांचं नुकसान केल्याच्याही घटना घडल्या. गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात बांबू उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ आणि ग्रामीण विकासाचं यशस्वी सहकार मॉडेल उभारल्याबद्दल गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेला यंदाचा प्रतिष्ठेचा सहकार ग्रामविकास पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई इथल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक डॉ नामदेव उसेंडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गडचिरोली शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता 23 किलोमीटरचा 4-लेन बायपास रोड प्रस्तावित करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या रस्त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. काटकर यांनी देसाईगंज तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी आणि आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या किलकारी मोबाईल ऑडिओ सेवा उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी करत जून 2026 महाराष्ट्रात 4 क्रमांक पटकावला. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 जुलैला दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नंतर प्रशासनाची जबाबदारी वाढली असून नागरिकांना प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी ही मिनी सेतू केंद्र महत्वाची ठरतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचोक यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद गडचिरोलीतही उमटले. गडचिरोली इथं निर्माण संघटना तसंच विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पार्टी आणि अन्य संघटनांनी गडचिरोली बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि युवकांवरील लाठीमार, तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक NQAS राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्यातील 11 आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन मिळालं. त्यात अहेरी उपजिल्हा रुग्णालय, धानोरा ग्रामीण रुग्णालय आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील शेवटच्या 3 दिवसात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्यानं 25 मार्गांवरील वाहतूक 2 दिवस ठप्प होती. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं प्रशासनानं तिथल्या 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: गालिब म्हणलं की आपल्याला गुलजार यांनी दूरदर्शनवर सादर केलेली गालिब ही मालिका आठवते. मित्रमंडळीत गालिबचे शेर सांगून आपण भावखाण्यात देखील धन्यता मानतो. अर्थात गालिब हा उर्दू आणि फारसीमधील एक प्रभावशाली शायर होता हे कुणीही कबूल करेल. पण गालिबला शायरी व्यतिरिक्त पत्रलेखनाची आवड होती. तो आपल्या असंख्य शिष्यांना आणि मित्रांना उत्साहानं पत्र लिहित असे. गालिबच्या पत्रांचा पहिला खंड 1963 खतूत ए गालिब या नावाने छापला गेला. गालिबची ही पत्रं साध्या सरळ भाषेत लिहिलेली आहेत. जर या पत्रांचा अभ्यास केला तर गालिबच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर प्रकाश पडतो. गालिब जरी उच्च कोटीचा शायर असला तरी त्याची पत्रं खूपच प्रांजळ आहेत. त्यामुळं गालिबचं नाव उर्दू गद्य साहित्यात देखील घेतलं जातं. गालिबच्या पत्रव्यवहाराविषयी मराठीत फारसं लिहिलं गेलेलं नाही आहे. पण अलीकडेच हैदराबादच्या पंचधारा या त्रैमासिकानं ही उणीव थोडी भरून काढली आहे. त्यामुळे आता मराठी वाचकांना गालिबच्या 100 पत्रांचा मराठी अनुवाद वाचण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्या अंकाचे संपादक पद्माकर दादेगावकर संपादकीयात लिहितात, आपल्या कवितेतून दिसणारा गालिब हा तेवढाच गालिब नाही आहे. त्यापलीकडचा एक माणूस आपल्याला त्यांच्या पत्रातून दिसतो. गालिबनं आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अक्षरशः हजाराच्या वर पत्र लिहिली असतील. पत्रलेखन हा त्याचा आनंद होता, विरंगुळा होता. आपल्याला येणाऱ्या पत्रांची तो उत्कंठेनं वाट पाहत असे आणि एखाद्याला पत्र लिहिताना तो अगदी भरभरून लिहित असे. गालिब मित्रांच्या आग्रहानं कधी वैतागत नसे. त्याच्याकडे त्याचे शिष्य गझल दुरुस्तीसाठी पाठवित असत. त्याचबरोबर त्याचे अनेक मित्र पत्रातून अनेक गोष्टींची मागणी करीत असत. पण गालिब न कंटाळता त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करीत असे. मुन्शी हरगोपाल त्यांचे आवडते शिष्य होते. आपल्या फारसी कवितेबद्दल कमी, पण गालिबच्या पत्रामुळे ते जास्त प्रकाशात आले. नबाब हुसेन मिर्झा 1707 दंग्यात सगळं काही घालून बसले होते. त्यांचे भाऊ मुझफ्फर उदौल्ला त्या दंग्यात मारले गेले होते. त्यांना एका पत्रात गालिबनं लिहिलं, जर माझे प्राण तुमच्यासाठी कामी आले तर मी ते देण्यास तयार आहे. असं म्हणणं ही केवळ औपचारिकता आहे, नाहीतर कोण कोणाचा जीव मागतो आणि देतो? पण माझ्याबद्दलची जी काळजी तुम्हाला वाटते ती केवळ मला आणि तुम्हालाच माहिती आहे. गालिबची मनस्थिती समजावी म्हणून एक पत्र पाहूयात. किंवा साहब, अजून रुसूनच बसला आहात? बसणार आहात की कधी समजूत पटणार आहे तुमची? जर समजूत पटायची नसेल तर उष्णतेचं कारण तरी कळवा. येथील एकाकी अवस्थेत मी केवळ पत्रांच्या भरोशावर आयुष्य जगत आहे. म्हणजे ज्या मित्राचं पत्र येतं तेव्हा वाटतं तो स्नेहीच मला प्रत्यक्ष भेटायला आलाय. खुदाची कृपाच अशी की निदान 2-4 पत्र तरी रोज येतातच. काही वेळा असंही घडतं की दिवसातून 2-2 वेळा पोस्टाचा हकारा येऊन पत्र देऊन जातो. 1-2 सकाळी, 1-2 संध्याकाळी. माझं मन त्यात रमतं, गुंतून राहतं. सगळा दिवस ती पत्र वाचण्यात आणि त्यांची उत्तरं लिहिण्यात निघून जातो. 10-12 दिवस

0: दिवसापासून तुमचं पत्र आलं नाही म्हणजे तुम्ही आला नाहीत. पत्र लिहा ना महाराज, न लिहिण्याची जबाबदारी सा लिहा. अर्धा आणायची कंजूशी करू नका. तसंच असेल तर पत्र बेरंग पाठवा. अशा प्रकारची 100 पत्र आता वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. त्यातून गालिबच्या मोकळ्या प्रसन्न आणि भावविभोर व्यक्तिमत्वाचे सगळे रंग मनोहारी पद्धतीनं प्रकट झालेले आहेत. त्यावरून गालिब ही एक अंतर्बाह्य वाङ्मयीन मूर्ती होती हे आपल्या लक्षात येतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेळीचे गर्भनिदान आवश्यक आहे यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात येतात हे स्पष्ट झाल्यानंतर शेळी गाभण समजली जाते. यानंतर गाभण शेळीच्या व्यवस्थापनाला सुरुवात होते. शेळीचा गाभण काळ 145 ते 150 दिवसांचा असतो. त्यानुसार शेळीने मांस दाखवला नाही तर शेळी गाभण आहे असं समजावं आणि यानुसार शेळी जन्मण्याची तारीख निश्चित करावी. शेळी जननाच्या 6 ते 8 आठवड्यापूर्वी शेळीचं दूध बंद करावं. यामुळे करडांची वाढ व्यवस्थित होते आणि शेळीची प्रकृती चांगली राहते आणि पुढील वेतात दूध उत्पादनसुद्धा वाढतं. गाभण शेळ्यांचं खाद्य पाचक असावं आणि यामध्ये प्रामुख्याने शेंगवर्गीय तृणधान्य आणि खाद्य द्यायचं झाल्यास 450 ग्रॅम खाद्य रोज द्यावं. कारण शेळीचं स्वतःचं स्वास्थ्य आणि करडाचं स्वास्थ्य यासाठी योग्य पौष्टिक खाद्य आणि खाद्याचं योग्य प्रमाण याचं फार महत्त्व आहे. माळारानावर शेळ्यांना चरायला न्यायचं असेल तर गाभण शेळ्यांसाठी वेगळं रान असावं. खाद्य देताना गाभण शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या प्रमाणात खाद्य द्यावं. जास्त किंवा खूप कमी खाद्य देऊ नये. खाद्य देताना अचानक खाद्यामध्ये खूप बदल करू नये. बदल करायचा असेल तर हळूवार बदल करावा. खाद्य पौष्टिक जसं की प्रथिनं आणि खनिज भरपूर प्रमाणात असावं. कारण गाभण शेळीला या पौष्टिक तत्वांची फार गरज असते. दिवसभर भरपूर पाणी उपलब्ध असावं. गाभण शेळ्यांचे गोठे इतर शेळ्यांच्या गोठ्यांपासून वेगळे असावे. कारण इतर शेळ्या गाभण शेळ्यांना इजा करू शकतात आणि वेगळे गोठे असल्यामुळे शेळ्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं. गाभण शेळ्यांच्या गोठ्यात योग्य आणि मऊ प्रकारचं बेडिंग असावं आणि विण्याच्या 15 दिवसापूर्वीपासूनच याची व्यवस्था करावी. शेळी जननाच्या 1 आठवड्यापूर्वी खाद्याची मात्रा कमी करावी आणि जवळपास 100 ग्रॅम प्रतिदिवस याप्रमाणे खाद्य द्यावं. सुरुवातीच्या काळात शेळीची विशेष काळजी घेणं तेवढं आवश्यक नाही, परंतु शेवटच्या 1.5 महिन्यात गाभण शेळीची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कारण करडाची 80% वाढ याच कालावधीत होते. गाभण शेळीला हाताळताना काळजीपूर्वक हळूवार हाताळावं.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म

0: जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्त्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोगतज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण प्रीटम म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेतली. या भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेऊया. कमी दिवसांची म्हणजेच प्रीटम आणि कमी वजनाच्या बाळांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. अशा बाळांसाठी कांगारू मदर केअर म्हणजेच आईच्या छातीवर बाळाला त्वचेचा थेट स्पर्श देऊन ठेवण्याची पद्धत ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली पद्धत आहे. कांगारू मदर केअर मध्ये बाळाला फक्त डायपर आणि टोपी घालून आईच्या उघड्या छातीवर उभ्या स्थितीत ठेवले जाते. त्यावर उबदार कपडा किंवा विशेष पट्टा बांधला जातो. यामुळे बाळाला आईच्या शरीराची नैसर्गिक उप मिळते आणि त्याचे बॉडी टेम्परेचर नियंत्रित राहते. आता पाहूया याचा स्तनपानाशी काय संबंध आहे. सर्वप्रथम कांगारू मदर केअरमुळे आई आणि बाळ यांच्यातील त्वचेचा सतत संपर्क वाढतो. या स्पर्शामुळे बाळामध्ये स्तन शोधण्याची आणि दूध पिण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागृत होते. त्यामुळे स्तनपान सुरू करणे अधिक सोपे जाते. दुसरे म्हणजे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन या हॉर्मोन्सचे सिक्रेशन वाढते. हे हॉर्मोन्स दूध तयार होण्यास आणि दूध सहज बाहेर येण्यास मदत करतात. त्यामुळे आईला पुरेसे दूध येण्यास हातभार लागतो. तिसरे म्हणजे कांगारू मदर केअरमुळे बाळ शांत राहते, कमी रडते आणि कमी ऊर्जा खर्च करते. त्यामुळे स्तनपान करताना बाळ अधिक चांगल्या प्रकारे दूध पिऊ शकते आणि त्याचे वजनही चांगल्या गतीने वाढते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांना स्तनपान करताना लवकर थकवा येऊ शकतो. अशा वेळी कांगारू मदर केअरमुळे बाळाची श्वसनक्रिया, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. त्यामुळे बाळ स्तनपानासाठी अधिक सक्षम होते. रिसर्च मधून असे दिसून आले की कांगारू मदर केअरमुळे केवळ स्तनपानाचे प्रमाण वाढत नाही तर बाळाला संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होतो आणि आई बाळामधील भावनिक बंध अधिक दृढ होतो. कांगारू मदर केअर फक्त आईचे नव्हे तर वडील किंवा इतर जबाबदार कुटुंबीयही योग्य मार्गदर्शनाखाली देऊ शकतात. मात्र स्तनपानासाठी आईची भूमिका सर्वात महत्वाची आहे. फक्त घरातील व्यक्ती जे कांगारू मदर केअर देत आहे त्यांनी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. श्रोते हो, कांगारू मदर केअर आणि स्तनपान हे एकमेकांना पूरक आहेत. कांगारू मदर केअरमुळे स्तनपान अधिक यशस्वी होते तर आईचे दूध बाळाला उत्तम पोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी राहण्यास मदत करते. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी या दोन्ही गोष्टी जीवनदायी ठरतात. चला, प्रत्येक नवजात बाळाला आईच्या दुधाचा आणि कांगारू मदर केअरचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांना जागरूक करूयात. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्त्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोगतज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रुतहू परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रुतहू, या माहितीच्या कालच्या भाग

भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया. ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का? रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ, धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळांनी तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपण आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं, तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रीराम काणे यांनी सुतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंगत्ता आपण ऐकलात. त्या तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: देश की। श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदन।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजतात। आता प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी येत्या 9 तारखेला भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनाचा उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना सभागृहातल्या उपस्थितांनी 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीवरून घोषणाबाजी सुरू केली. त्यावर सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही सोमवारपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहातल्या उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्मे यांना 2 मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. यानंतर संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित स्थायी समित्यांचे अहवाल सभागृहात सादर करण्यात आले. त्यानंतर विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराची घोषणा केली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी 12 आणि नंतर सोमवारपर्यंत तहकूब झालं. गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे रेल्वे अपघातांची संख्या लक्षणीयरित्या घटल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या 5 आर्थिक वर्षात रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित कामांवर 5,41,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करण्यात आली. परिणामी रेल्वे अपघातांची संख्या 2014-15 135 वरून कमी होऊन 2026-27 फक्त 2 इतकी नोंदवली गेल्याचं ते म्हणाले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा होत आहे. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओडिशाच्या राम मेहर, आसामच्या रुणिमा चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवतं असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
1: हजारो वर्षे हदकोर्ता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हदकोर्ता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हदकोर्ता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
0: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटंही या प्रसंगी जारी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचं सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर

महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्स बझारच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, तसंच चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्स ब्रिक्स बाजार उपक्रमाची आज संध्याकाळी सांगता होत आहे. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळपास 250 बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचंही ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षिताने आपलीच सहकारी तन्वी शर्माचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत तिचा सामना आणखी एक भारतीय खेळाडू अश्मिता चालिहा हिच्याशी होईल. अश्मिताने अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्याच सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांची जोडी उपांत्य फेरीतील स्थानासाठी मलेशियाच्या मॅन वोई चुंग आणि सो वुई इक या जोडीशी भिडणार आहे. ठाणे महापालिका रुग्णालयातल्या डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या प्रकरणातल्या इतर 4 आरोपींनाही उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. तसंच या खटल्याची सुनावणी जलदगतीने आणि ठराविक वेळेत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं दिले आहेत. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत सर्व आरोपींना राज्याबाहेर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसंच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याप्रकरणी चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी, तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरुण घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग आला होता. नागपूर आणि परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला असून NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा होईल आणि त्या शिफारशींवर आधारित योग्य तो निर्णय सरकार घेईल. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. येत्या सोमवारी नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था विषयावर आढावा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा इथं अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं प्रकरण उघडकीला आलं असून स्थानिकांनी त्याच्या निषेधार्थ आज बंद पाळला आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी तत्परतेनं अटक केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल रात्री झालेल्या रस्ते अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. भरधाव वेगात येणाऱ्या एका गाडीनं टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही वाहनं उलटून हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढचा तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यात तळप इथं पुरातन काळातला जीर्ण झालेला बुरुज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर दिग्रस इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिहाद तसंच हिंसक कट्टरतेचं उदात्तीकरण करणाऱ्या साहित्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स, हिजबुल मुजाहिद्दीन, अल कायदा आणि पीर पंजाल रेजिमेंट या संघटनांच्या प्रक्षोभक मजकुरावर जप्ती आणण्याचे निर्देश काल जारी केलेल्या अधिसूचनेत दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी मुंबईत होणार आणि
कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चालिहा यांची महिला एकेरीच्या उपा

0: अंत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजलेले आहेत. 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रसारणात सुरुवातीला आपण ऐकूयात ठळक घडामोडी.
1: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA आणि टेमासेक सुरबाना जुरोंग आणि मॅपलट्री सिंगापूर यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपलट्रीकडून $101 कोटी परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार असल्याची

0: घोषणा ब्रिक्स वेव्ज बझारच्या वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. यावेळी एनएफडीसी एनएफएआय इत्यादी संस्थांनी ब्राझील रशिया व्हिएतनाम इत्यादी देशातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची माहितीही देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 456 अंकांची घसरण झाली आणि तो 78,499 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 65 अंकांची घसरण नोंदवत 24,571 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन राग पुरिया धनाश्री. मध्यम लय गत झपतालात आणि 3 तालात निबद्ध असून त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन राग पुरिया धनाश्री.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन राग पुरी या धनाश्री. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवक वाणी.

हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा तरुणाईचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सोशल स्पेक्ट्रम या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: आज आपण ऐकणार आहोत एका अशा मित्राला जो कदाचित तुम्हा सर्वांच्या सोशल मीडिया फीडवर एकदा तरी येऊन गेला असेल. कधी खाण्याबद्दल बोलत असेल तर कधी फिरायला कुठे जावं कुठे राहावं ह्याबद्दल सल्ले देताना दिसेल. हा एक उद्योजक आहे आणि एकदा तर नॅशनल जिओग्राफी या चॅनलवर पण फीचर झालाय. सो लेट्स गिव अ बिग वेलकम टू आवर स्पेशल गेस्ट हर्षवर्धन शाही, जो मराठवाड्याचं सर्वात मोठं फूड पेज रन करतो औरंगाबाद फूड एक्सप्लोरर आणि औरंगाबाद इन्सायडर ह्या नावाने. हर्षवर्धन, तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत आणि नुकतंच तुझ्या प्रवासाला 10 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.
1: थँक्यू उत्कर्षा मला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला खूपच चांगलं वाटतं इथे येऊन.
0: तर सर्वात आधी आम्हाला सांग की तुला ही कल्पना कशी सुचली फूड ब्लॉग करण्याची, फूड फोटोग्राफर ते आता बिझनेस प्रोमोटर, हा प्रवास तुझा कसा चालू आहे?
1: तर हे जर्नी अगदी चाइल्डहुड पासून सुरू झाली. जेव्हा कधी आम्ही स्कूलमध्ये असतो तर माझे मित्रांना इंजिनियर बनायचं असतं, काही मित्रांना डॉक्टर बनायचं होतं, पण मला ना ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये जायचं होतं. सर जेव्हा कधी मी माझ्या आईसोबत बाहेर फिरायला जात होतो तर मी बघतो आणि आईला सांगतो हे होर्डिंग कोण बनवतो, हे पेपर मध्ये ऍड डिझाईन कोण करतं, हे टीव्ही आहे तर टीव्ही मध्ये हे सिरियल्स कोणी शूट

0: करता, हे प्रोड्यूस कोणी करता, तर मला राईट फ्रॉम चाइल्डहुड क्वेश्चन्स माझ्या माइंडमध्ये राहत होते की हे होत कसं आणि यामध्ये करिअर करायचं आहे तर व्हॉट इज द पाथ. तर खूप रिसर्च केला, खूप लोकांना भेटलं आणि माहिती झालं की यामध्ये करिअर करायचं आहे तर तुम्हाला मास्कॉम डिग्री पाहिजे. तर आम्ही संभाजीनगरमध्ये, आता इथे कॉलेज कोणतं आहे तर्फे बघितलं तर इथं MGM कॉलेजमध्ये हे कोर्स असतं इंटरनॅशनल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा, तर तिथे ऍडमिशन घेतलं आणि हा जर्नीचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो सर, आम्ही मित्र बसतो आणि जेव्हा कॉलेज संपतं एक थॉट असतं की कुठे जायचं बाहेर फिरायला.
1: ओके.
0: तर असं काही गाईड नाही होते संभाजीनगरमध्ये की ज्यावर बघून आपण डिसाइड करू शकतो की कुठे जायचं आहे,
1: म्हणजे कुठे खाण्यासाठी जायचं आहे, फिरायला जायचं आहे किंवा हँगआउट प्लेस.
0: हँगआउट प्लेस नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये आयडिया क्लिक झाली की वाय नॉट असा काही एक पेज आपण संभाजीनगरमध्ये चालू करू ज्यातून लोकांना, यंगस्टर्स फॅमिलीला एक गाईड म्हणून ते पेज वापरू शकते ते आणि तिथे ते जाणार. तर असं इन 2016 औरंगाबाद फूड एक्सप्लोरर वॉज बॉर्न.
1: ओके. म्हणजे तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मग तू आता ती एकदम सत्यात उतरवली आहेस. तुझ्या दोघही पेजेसवर जवळपास 3 ते 4 लाख फॉलोअर्स आहेत आणि व्ह्यूज तर अगदी कोटींमध्ये असतील. तर इथेपर्यंत पोहोचायला सर्वात जास्त चॅलेंजिंग काय होतं? म्हणजे तू तुझी कल्पना तर तू आम्हाला सांगितली की तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुला ती कल्पना आली, पण मग पुढे तू कसं काम केलं?
0: तर सगळ्यात डिफिकल्ट क्षण एनी कंटेंट क्रिएटरच्या जर्नीमध्ये असतं द जर्नी फ्रॉम 0 to 1000.
1: ओके.
0: आणि 99% लोक ते प्रवास मध्ये सोडून टाकतात. ते प्रवास सगळ्यात टफ असतं. तो मला 0 to 10,000 फॉलोअर रीच करायला अराउंड 4 साल लागले. 4 years फ्रॉम 0 to 10,000.
1: बापरे.
0: तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट फॉर मी. आणि त्यामध्ये खूप फ्रेंड्स, खूप रिलेटिव्ह पण मला सतत म्हणत असते की हा तू टाइम वेस्ट करतोय, यामध्ये काही करिअर नाही आहे, तू तुझा टाइम वेस्ट नको करू. बट मला खूप पॅशन होता यामध्ये आणि माझं हे हॉबी असतं. तर मी इन्कम बिझनेस हे कधीच, फूड ब्लॉगिंगला मला बिझनेस करायचं आहे, मला पॅशन होतं आणि मला संभाजीनगर माझ्या सिटीसाठी काही करायचं होतं की ही सिटीने मला खूप काही दिलं आहे तर हे माझं पे बॅक होतं की मला सिटीसाठी काही करायचं आहे. आणि वेन स्टार्ट केलं तर इनिशियल जर्नी वॉज डिफिकल्ट, बट जेव्हा जेव्हा लोकांचा प्रतिसाद भेटलं आणि लोक तिथं जाय लागले की नेहमी माझं एक हॅबिट आहे की जेव्हा कधी मी काही रेस्टॉरंट आणि कॅफे या स्ट्रीट फूडला रिव्ह्यू देतो, माझा एक आहे की मी त्यांना रिव्ह्यू मागतो की तुम्हाला प्रतिसाद कसा भेटला. तर त्यांना खूप चांगला प्रतिसाद भेटणे लागे. तर मला वाटलं की व्हॉट आय एम डुईंग इज समथिंग राईट अँड दॅट इज नाऊ हॅपनिंग.
1: म्हणजे तुझ्या तेव्हाच्या रील्स पाहून लोक जायला लागली, मग तुला प्रतिसाद मिळायला लागला आणि त्यानंतर तुला असं वाटलं की ही गोष्ट सक्सेसफुल होते. तू आता बोलता बोलता बोलला की तू इथे, तुझा हा पे बॅक होता छत्रपती संभाजीनगर शहरासाठी. म्हणजे तू हिंदी भाषिक आहेस, तुझं बालपण कुठे गेलं, तू इथे केव्हा आलास, ह्याबद्दल थोडस सांग.
0: माझा बर्थ प्लेस सागर मध्य प्रदेशला आहे.
1: Okay.
0: पर माझी जन्मभूमी मध्य प्रदेश आहे, पण माझी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. तर अगदी फ्रॉम माय किंडर गार्डन आय एम स्टेईंग इन संभाजीनगर ओनली. तर जेव्हा कोणीतरी निगेटिव्ह बोलतो ना सिटी बद्दल तर मला खूप राग येतं. सो मला खूप प्रेम आहे सिटीला. सर, माझं कम्प्लीट एज्युकेशन सगळं काय इथंच झालं आहे. आफ्टर 10th मी BA केलं. आफ्टर BA मी MBA मार्केटिंगमध्ये केलं. आफ्टर MBA मार्केटिंग मी MA जर्नलिझम केलं. तर माझं डबल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे.
1: म्हणजे तुझं बालपण तरुणपण सर्व इथेच केलं आणि आता तू कामही इथेच करतोय.
0: आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट, मी कुठेही बाहेर कोणी जॉब या शिकायला कधी नाही गेलो की मला माझे सिटीमध्ये राहायचं होतं आणि मला माहिती होतं की आमच्या सिटीमध्ये खूप जादा पोटेन्शियल आहे.
1: वाव, ही खूपच चांगली गोष्ट आहे. खूप कामं करताना आपण कंटाळतो. म्हणजे अगदी अतिशय साधं काम जरी हातात घेतलं तरीही आपल्याला थोडंसं वाटतं की अरे काय करतोय आपण. त्यात तू बोलला की तुला 4 वर्ष लागली 10,000 फॉलोअर्सचा टप्पा पार पाडायला. तर तू ही कन्सिस्टन्सी कशी मेंटेन केली?
0: तर मला माहिती होतं की 4 वर्ष मी हे फील्डला दिले आहे. तो आय वॉज रेडी की अजून 4 वर्ष पण काही नाही आलं तर मी रेडी होतो की आता 4 वर्ष तर गेले. रेव्हेन्यू वॉज 0. माझा खरंच रेव्हेन्यू स्टार्ट झाला जेव्हा पेजचे 50,000 फॉलोअर्स झाले. आफ्टर 50,000 फॉलोअर्स द रेव्हेन्यू स्टार्टेड. तर थोडी मोटिवेशन आला आणि कन्सिस्टन्सी वॉज द लव्ह

0: पीपल गिव्ह, लोकांचं प्रेम. जेव्हा कधी मी कुठे जायचो, पीपल फोटो क्लिक करते, सेल्फी क्लिक करत होते माझ्यासोबत. जेव्हा जे प्लेस रिव्ह्यू टाकत होतं तिथे अगदी एक दोन तास नंतर पीपल लाईन लावत होते, तर ते वॉज द रिअल हॅपीनेस फॉर मी अँड दॅट मेड मी डू द थिंग्स रेग्युलरली.
1: ओके, म्हणजे लोकांचं प्रेम तुझ्या ह्या कामाचं फाउंडेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तू आधी फूड ब्लॉगिंग करायचंस, आता तू बिझनेस प्रमोशन करतो, इव्हेंट्स प्रमोट करायला लागलायस, तर ह्या पाठीमागचं मोटिवेशन काय, म्हणजे हा तू बदल कसा अडॅप्ट केलायस?
0: तर जेव्हा मी ही जर्नीची सुरुवात केली तेव्हा मी एकटं होतं. मी एकटंच शूट करतो होतो, मी एकटंच एडिटिंग करत होतो, मी एकटंच पोस्टिंग पण करत होतो. आता आमची तब्बल 30 लोकांची कम्प्लीट टीम आहे आणि त्यांच्या सोबत वी हॅव इन हाऊस ग्राफिक डिझायनर आहे, आमच्याकडे व्हिडिओ एडिटर्स आहे, आमच्याकडे अँकर्स आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, सोशल मीडिया मॅनेजर आहे, कंटेंट रायटर आहे. तर हे कम्प्लीट एक फॅमिली बनली आहे. फ्रॉम 1 to 30 से एक फॅमिली बनली आहे. तर ते पण एक रिझन आहे की मला त्यांच्यासाठी पण करायचं आहे की हे बिझनेस आणि त्यांची पण फॅमिली चालती यामुळे. सर, एक तर ते मोटिवेशन आहे. दुसरं, जेव्हा पासून मी हे स्टार्ट केलं आपले सिटीचा फूड ट्रेंड काफी डेव्हलप झाला आहे आणि मी प्राऊड होऊन म्हणू शकतो की मी या फूड डेव्हलपमेंटचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. 5-6 वर्षापूर्वी सॅटर्डे संडेला फॅमिली बाहेर नाही जात होती खाना खायला, बट आता आपण बघू शकतो फ्रायडे सॅटर्डे संडे अगदी रेस्टॉरंट कॅफेला वेटिंग असते.
1: खूप
0: सो दॅट ट्रेंड हॅज चेंज्ड. मेनी फूड जॉईंट्स आर ओपनिंग, थीम रेस्टॉरंट आर ओपनिंग इन द सिटी. तर ते मला खूप चांगलं वाटतं की माझं सोबत आपल्या सिटीचा फूड कल्चर पण डेव्हलप होत आहे. तर दॅट इज द सेकंड रिझन दॅट कीप्स मी मोटिवेटेड.
1: वाव, हे खूपच चांगलं आहे. तू आता बोललास की तू खूप गोष्टी प्रमोट केल्यास, पण खूप पेड प्रमोशन्स असतात. सोशल मीडियामध्ये रेव्हेन्यू जनरेट होणं किंवा आपली घर चालवणं ही खूप मोठी जबाबदारी असते आपल्यावर पण, आपण जर रोजगार देतोय तर मग पेड प्रमोशन्स आणि जेन्युइन रिकमेंडेशन्स याच्यामधला बॅलन्स तू कसा ठेवतोस?
0: उत्कर्ष, तुला एक सांगू का? तर हे बॅलन्स मी कसं मेंटेन करतो, जेव्हा कधी मी एकटा आणि माझे फ्रेंड सोबत कुठे जातो आणि ते प्लेस मला खूप चांगली वाटते तर त्याचा जेन्युइन रिव्ह्यू आम्ही पोस्ट करतो. त्यानंतर जे पण पेड प्रमोशन ऍडव्हर्टिजमेंट असतं ते रेस्टॉरंटला आम्ही पर्सनली पहिले व्हिजिट करतो. आमची टीम तिथं जाते, तिथं बघते त्याचं क्वालिटी, त्याचं किचन, त्याचा टेस्ट आणि ते अगर आम्हाला पटलं त्याचा रिव्ह्यू करतो. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ आम्ही टाकलं आहे ते पेड प्रमोशन असे या रिव्ह्यू असे, तिथे मी आपली फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो तेच प्लेसला मी रिव्ह्यू टाकणार, नाहीतर मी नाही टाकणार.
1: म्हणजे तू आधी खात्री करून घेतोस की ही प्लेस आहे का फॅमिलीसाठी जाण्यासारखी, जाण्यायोग्य, आणि मगच तू त्याचे पेड प्रमोशन्स करतो. हे पण खूप चांगलं आहे. तू प्रमोशन केल्यामुळे एखाद्या बिझनेसची खूप ग्रोथ झाली आहे असा तू अनुभव सांगू शकशील?
0: उत्कर्ष, असं एक बिझनेसचा सक्सेस स्टोरी मी म्हणू शकतो की खूप बिझनेसला बेनिफिट झालंय, इमेन्स नंबर ऑफ बिझनेसला बेनिफिट झालाय. पर एक स्टोरी मी तुला शेअर करणार. एक हातगाडी होता, छोटासा हातगाडी निराला बाजारमध्ये, जो बर्गरच विकत होता. तिथं मी गेलो आणि त्याचा जस्ट एक व्हिडिओ टाकला आणि त्याला पण नाही माहिती होतं की मी असं काही बनवत आहे. मी खाल्लं, व्हिडिओ बनवला आणि टाकलं. मी व्हिडिओ टाकलं 6 वाजता आणि 9 वाजता त्याचा कम्प्लीट स्टॉक संपणार. तो दिवसचे 30 बर्गर विकत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी 100 बर्गर विकले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल 200 बर्गर विकले. आणि त्याला पण नाही माहित होतं की काय होत आहे. त्याच्या प्रवास मध्ये कधी असा क्षण नाही आला की एकदम बिझनेस डबल ट्रिपल झालं. तर ते लोकांना विचार लागला की तुम्ही कसं आले इथं. तर 2-3 लोकांना सांगले की आम्ही हे पेजवर बघून आले. त्याचा मला कॉल आला की थँक्यू दादा, तू अगदी देवासारखा आमचे प्लेसला आला आणि आमचा बिझनेस ट्रिपल झाला. आतापर्यंत असं कधी झालं नाही होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नंतर परत या आणि तुमचा ज्या काही चार्जेस आहेत ते घ्या आणि अजून एक व्हिडिओ बनवा.
1: ओके,
0: त्यापर्यंत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करत होतो प्रमोशन. बट
1: म्हणजे तेव्हा त्याच्यापासून सुरुवात झाली की तुम्ही पेड प्रमोशन करायला लागले.
0: तर लोकच म्हटले की तुम्ही या आणि आम्ही तुम्हाला पैसे पण देणार.
1: ओके, हे खूप मस्त आहे. म्हणजे ही कल्पना पण खूप छान आहे की जर आपण खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट विकत असू किंवा तयार करत असू तर पेड प्रमोशन्सला काहीच हरकत नाहीये. आता सतत अल्गोरिदम ट्रेंड्स खूप बदलत असतात. सोशल मीडिया तर अल्गोरिदम्स वरच चालतो, तर त्यानुसार तू कॉन्टेंट स्ट्रॅटेजी कशी बदलतोस, कशी तयार करतोस?
0: सगळ्यात इम्पॉर्टंट आहे क्रिएटिव्हिटी अँड कन्सिस्टन्सी. तुम्ही एक दिवशी व्हिडिओ

0: आणि अगदी कम्प्लीट महिनाभर काही नाही टाकणार तर नाही चालणार. तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागणार. आणि सेकंड इम्पॉर्टंट इज क्रिएटिव्हिटी. जे काही कंटेंट तुम्ही बनवत आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे असो या लॉंग फॉर्म कंटेंट असो, तुम्हाला क्रिएटिव्ह इज मॅन्डेटरी. आणि फर्स्ट 10 सेकंड्स ऑफ एनी व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण हुक म्हणतो. तो हुक पीपलला स्टॉप करतो, तर हुक इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि क्रिएटिव्हिटी, आम्ही दररोज मोर दॅन 5 व्हिडिओज बनवतो. आणि उत्कर्ष, प्रत्येक व्हिडिओ सेम असणार तर लोकांना इंटरेस्ट पण नाही येणार. तर आम्हाला पण चॅलेंज असतं, खूप प्रेशर असतं की काय नवीन करायचं. आम्ही तर कॅफेला प्रमोट करतो, अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅफेमध्ये मेन्यू पण सिमिलर असतं, तर हाऊ टू प्रेझेंट इट डिफरंट. प्युअर वेज रेस्टॉरंट आहे, तर 2 प्युअर वेज रेस्टॉरंटला कधी कशा डिफरंट प्रेझेंट करायचं, तर दॅट इज द टास्क. तर 1 इज कन्सिस्टन्सी, 2 इज क्रिएटिव्हिटी, 3 हुक अँड 4 इज पेशन्स.
1: ओके, आणि हीच तुझी रेसिपीतले सर्वात महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत, जे खूप चांगलं प्रमोशन्स आणि खूप चांगला बिझनेस लोकांचाही वाढवताय आणि स्वतःचाही वाढवतायच. म्हणजे हा सोशल मीडियाचा काळ आहे, तर मग आजच्या युथसाठी कॉन्टेंट क्रिएशन करिअर म्हणून किती रिलायबल वाटतं तुला?
0: तर उत्कर्ष, आज तू पण मी पण सगळे बघतोय, सगळ्यांना कंटेंट क्रिएटर बनायचं, सगळ्यांना इन्फ्लुएन्सर बनायचं. तर सगळ्यांचा ड्रीमच आहे की मला कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर बनायचं आहे. पर ऍज अ करिअर हे खूप डिफिकल्ट आहे. मी स्वतः माझे लाईफचे 10 वर्ष दिले आणि मला वाटतं की यू शुड ऑलवेज हॅव अ प्लॅन बी रेडी. तुम्ही ह्याला फर्स्ट प्रायोरिटी नको दे. तुम्ही तुमचा एक बिझनेस, तुमचा एक जॉब, ते सिक्युरिटी राहू द्या. सायमल्टेनियसली तुम्ही कंटेंट क्रिएशन पण करा. जेव्हा तुमचा इन्कम, ज्या तुमचा जो फिक्स्ड इन्कम आहे त्याच्याहून डबल ट्रिपल एव्हरी मंथ
1: कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला देत असेल, त्यानंतरच तुम्ही त्याला करिअर म्हणून पहा.
0: तर तेच मी सांगणार सर, प्लॅन बी शुड बी रेडी ऑलवेज.
1: कॉन्टेंट क्रिएशन करण्यासाठी तरुण लोकांसाठी काय ऍडवाइस देशील तू?
0: ऍडवाइस मला युथला द्यावी वाटते आहे की तुम्ही ऑथेंटिक राहा. खूप युथ हे खूप चांगला कंटेंट करतो, मी त्याला कॉपी करू. जसं कंटेंट ती बनवते मी पण तसं कंटेंट बनवून. सर तुम्ही ऑथेंटिक राहा. तुम्ही ऍज अ पर्सन जे आहे तेच तुम्ही स्क्रीनवर दाखवा.
1: तुमच्या अंगात जी कला आहे,
0: राईट, तुम्ही डोंट ट्राय टू बी लाईक समवन. तुम्ही ऑथेंटिक राहा आणि तुमचा एक फिक्स जॉनर असो. तुम्हाला म्युझिक आवडतं तर म्युझिकवर कंटेंट बनव. कुकिंग आवडतं तर कुकिंगचा कंटेंट बनव. तुम्हाला अगर फॅशन आवडतं तर फॅशनचा कंटेंट बनव. तुम्हाला आता कॉमेडी आवडते तर कॉमेडी कंटेंट आहे. त्याचा खिचडी नको करा. एक जॉनर पकडून चाला. तर ते एक मेसेज येऊ लागतो की तुम्ही ऑथेंटिक राहा, तुमचा एक जॉनर फिक्स करा आणि पेशंट आणि कन्सिस्टंट राहा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एसेन्स हे सगळ्यांचं मेन आहे, क्रिएटिव्ह. आणि जर तुमच्या डोक्यात हर दिवशी न्यू आयडिया येत असेल तरच तुम्ही हे फील्डचा भाग बना.
1: हल्ली सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे आपोआप एक बर्डन येतं आणि सोशल मीडियाचं प्रेशर सुद्धा येतं. तर हे प्रेशर तू इंडिव्हिज्युअली कसं हँडल करतोस आणि ऍज अ एंटरप्रेन्युअर म्हणून कसं हँडल करतोस?
0: तर कॉम्पिटिशन ही खूप चांगली गोष्ट आहे. तर कॉम्पिटिशन बिल्ड्स प्रेशर, बट दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट मोर क्रिएटिव्हिटी. आणि मला वाटतं की कॉम्पिटिशन आपणला अलर्ट पण ठेवते, क्रिएटिव्ह पण ठेवते आणि आम्हाला मोटिवेट पण करते की तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे प्रत्येक दिवशी.
1: तू स्वतःला कसं प्रिपेअर करतोस ह्या कॉम्पिटिशनसाठी?
0: फ्रँकली सांगू तर मी जास्त नाही विचार करतो की काय होणार. मला जे काय चांगलं वाटतं मी खूप प्रेशर नाही घेत. की खूप प्रेशर आपण घेतलो ना तर काम नाही होऊ शकत. आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे, तर हे क्रिएटिव्ह फील्ड मध्ये प्रेशर घेऊन काम आपण करूच नाही शकत. तर मी जास्त प्रेशर नाही घेत कॉम्पिटिशनचा.
1: सो तू प्रेशर न घेताच क्रिएटिव्हली काम करतोस आणि बिझनेसेस पण प्रमोट करतोस, वेगवेगळ्या आयडिया घेऊन येतोस. तुझ्या या प्रवासातल्या काही स्पेशल मुवमेंट्स आहेत का ज्या तू आम्हाला सांगू शकशील?
0: तर खूप मुवमेंट्स आहे. मी टेडेक्स स्पीकर आहे, तर माझा ड्रीम होता की टेडेक्स हे इव्हेंटला ऍज अ ऑडियन्स जायचं. बट मी 1 नाही 2 नाही 3 टेडेक्स स्पीच दिले आहे. तर हे खूप अचीवमेंट आहे. मला खूप सत्कार पण भेटले लोकमत मधून, लिडिंग न्यूज पेपर मधून मला सत्कार पण भेटले, बेस्ट फूड, यंग एंटरप्रेनर अवॉर्ड. तर ते पण एक मोटिवेशन मला आहे. अजून सगळ्यात मोठी बात आहे की मी ऍज अ को होस्ट 2 खूप मोठे टीव्ही शोला होतो, नॅशनल ज्योग्राफिक आणि हिस्ट्री TV18 आणि मी को होस्ट होतो अलॉंग विथ साई तामनकर, मराठी ऍक्ट्रेस. तर ते खूप मोठा मुवमेंट आहे माझ्यासाठी. तर एक एपिसोड

0: एपिसोड साई तामनकर सोबत होता आणि अनदर एपिसोड यशराज मुखाटे सोबत होता आणि तो एपिसोड एअर झाला संपूर्ण जगात अँड आता पण युट्यूबला पण ते आहे. तर हे मुवमेंट माझ्या लाईफमध्ये खूपच स्पेशल आहे.
1: ऍक्च्युली ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे, पण हे तर प्रोफेशनली झालं. पर्सनल लाईफमध्ये अशी एखादी आहे का तुझी मुवमेंट की ह्या गोष्टीमुळे त्यात खूपच चांगलं वाटलं असेल किंवा जास्त भर पडली आनंदात?
0: ओके, तर सगळ्यात स्पेशल सण मला हे आहे का लाईफमध्ये, जेव्हा कधी माझी आई कुठे जाते आणि ती सांगते की मी हर्षवर्धन सी आई आहे, तर लोक खूप खुश होतात आणि त्याला सांगते की तुम्ही जन्म दिलाय खूप चांगले मुलाला. तर ते मला खूप अभिमानांशी वाटतंय की माझी आई जे काही मी करतो अँड ती शी इज प्राऊड. तर ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या पर्सनल लाईफ मध्ये की माझी आई खूप प्राऊड आहे माझ्यावर.
1: म्हणजे तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना ओळखलं जातंय ही खरंच खूपच मोठी गोष्ट आहे आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता आपण एक छोटस रॅपिड फायर करूयात. तुला सर्वात जास्त काय आवडतं, फूड फोटोग्राफी की प्रमोशन?
0: टफ क्वेश्चन आहे की एक तर माझा पॅशन आहे आणि एक माझा इन्कम आहे. तर ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो मला फूड आवड.
1: ओके,
0: प्रमोशन असो की फोटोग्राफी असो मला फूड आवडतो.
1: मॉर्निंग शूट की नाईट शूट, केव्हा शूट करायला आवडतं?
0: नाईट शूट.
1: सोलो क्रिएशन की टीमवर्क?
0: टीमवर्क.
1: बिहाइंड द कॅमेरा की इन फ्रंट ऑफ द कॅमेरा?
0: अगदी मला बिहाइंड द कॅमेरा चांगलं वाटत होतं, आता इन फ्रंट ऑफ कॅमेरा.
1: ओके, ट्रॅव्हल कंटेंट जास्त आवडतं की फूड कंटेंट?
0: फूड कंटेंट.
1: एक अशी गोष्ट जी तुला इंस्टाग्राम बद्दल अजिबात आवडत नाही?
0: खूप लवकर अल्गोरिदम चेंज होता.
1: ओके, एक असा पदार्थ जो की तू रोज खाऊ शकतोस?
0: बिर्याणी.
1: ओके, तुझ्यासाठी सक्सेस म्हणजे काय?
0: सो माझ्यासाठी सक्सेस म्हणजे हॅपीनेस.
1: मस्त, मजा आली. मी तुला काल परवा स्टॉक करत होते आणि त्यात मला तुझा एक 2014 फोटो सापडला ज्यात तुझे एक कूल हेअरस्टाईल. तर 2014 कूल हेअरस्टाईल मधला हर्षवर्धन आणि आता माझ्या समोर बसलेला 2026 मधला हर्षवर्धन, तुला काय बदल जाणवतो आणि किती ग्रेटफुल वाटतं तुला मागे वळून पाहताना?
0: तर हे प्रवास बघताना मला वाटतं की 2014 हर्षवर्धन आणि 2026 हर्षवर्धन ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी खूप वाढली आहे. दॅट हर्षवर्धन वॉज केअरफ्री, नाव मला खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझी टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हे दोन पेजेस. आणि मी कधी माझे फॉलोअर्सला फॉलोअर्स नाही म्हणतो, मी त्यांना फॅमिली म्हणतो. तर माझी जे 2 लाखांची फॅमिली आहे त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी मला वारंवार ट्रस्ट केलं आहे. तर ते मला खूप खूप चांगलं वाटतं.
1: खूप सुंदर उत्तर आहे तुझं हे. मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतक्या मनमोकळ्या सहभागासाठी तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार. पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
0: उत्कर्ष, तुझ्यासोबत बोलून मला खूप चांगलं वाटलं आणि माझा खूप खूप आभार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरला मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल. आणि शेवटी मी हेच म्हणायला इच्छितो की जे कोणी हे शो ऐकत आहे त्यांना की जे काही तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे ते अगदी मनापासून करा. जे तुम्हाला मनापासून चांगलं वाटतं ते करा. कधी काय पण नेगेटिव्ह नको करा आणि क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी अँड पॅशन हे कधीच विसरा नको. आणि जे काही तुम्ही लाईफमध्ये करू इच्छितो त्यांना अगदी 100% द्या आणि जे पण होणार ते चांगलंच होणार आणि तुमची क्रिएटिव्हिटी कधी संपू देऊ नका.
1: तर श्रोते हो, आता आपण ऐकली कॉन्टेंट क्रिएटर आणि उद्योजक हर्षवर्धन शाही यांची मुलाखत. आशा आहे तुम्हाला नक्कीच अर्थपूर्ण वाटली असेल. आपण ऐकत आहात युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आपल्या सर्वांच्या आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनीवरून, आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. सादरकर्ते होते रोशन जाधव. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: जा रहा है। बुनकरों की आय बढ़ाने के लिए अनेक पारदर्शी उपाय सरकार ने हाथ में लिए हैं। बुनकरों को उनकी मेहनत का पूरा लाभ सीधे मिलने के रास्ते खुले हैं।
1: या कार्यक्रमात देशभरातल्या 3 विणकरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि 19 कामगारांना राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले। 4 विशेष टपाल तिकिटांचं अनावरणही यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं। 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली, त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा केला जातो। नागरिकांनी हातमागावरील किमान एक तरी उत्पादन खरेदी करावं आणि त्याचा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त केलं आहे। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आम्ही त्या विणकरांना आणि कामगारांना सलाम करतो असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि मुंबईच्या बुनकर सेवा केंद्रातर्फे राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला। नीट परीक्षा मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं। लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। 9 ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलनाला 84 वर्षे पूर्ण होत आहेत। राज्यसभेतही भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। दरम्यान सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक लोकसभेनं आज मंजूर केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला। मुंबईत कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। ते म्हणाले,
2: जवळपास 5,029 कोटी रुपये हा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। अजूनही 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत। साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू, त्यामुळे पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट मध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण देणार आहोत।
1: या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम आणि दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। 25 जुलै रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात झाल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,05,540 शेतकऱ्यांना आज 231 कोटी 15 लाख रुपये कर्जमाफीचा पहिला हप्ता म्हणून जमा झाले आहेत। EKYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश असल्याचं छत्रपती संभाजीनगर सहकारी संस्थेचे उपनिबंधक समृत जाधव यांनी सांगितलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 59,301 शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे। जिल्ह्यातील 37,471 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी असून 14,156 शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक क्रमांक नसल्याचं निदर्शनास आलं आहे। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। मराठा आरक्षणाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा निवडणुकीत उत्तर देऊ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिला आहे। ते आज बीड इथं पत्रकारांशी बोलत होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याबाबत पत्र दिल्याचा आरोप केला। यासंदर्भातील निर्णय आणि भूमिका सरकारने तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी त्यांनी केली। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार आहे। मुंबई इथं सुरू असलेल्या ब्रिक्स वेव्ज बाजारच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ही घोषणा आज करण्यात आली। याशिवाय देशातल्या विविध चित्रपट संस्थांनी इतर देशातल्या संस्थांशी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केले आहेत। राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली। या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाचा आज समारोप होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सिंगापूर इथल्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले। रायगड पेण ग्रोथ सेंटर आणि नियोजित तिसऱ्या मुंबईच्या विकासासाठी हे करार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा

0: योजित विस्तार, रोजगाराच्या संधी, गुंतवणूक, उद्योग आणि आधुनिक नागरी सुविधांचा विकास साधला जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मराठवाड्याची मागास प्रतिमा बदलून विकासाचं नवं पर्व सुरू करण्यासाठी प्रत्येक विभागानं जबाबदारी आणि एकात्मतेनं कार्य करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं आहे. विकसित महाराष्ट्र कृती आराखडा 2030 अंमलबजावणी अंतर्गत विकसित मराठवाडा संकल्पना राबवण्याबाबत आज छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी कार्यालयात सर्व प्रादेशिक विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या विविध योजना, लोकसहभाग आणि विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मराठवाड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. यासाठी प्रत्येक विभागाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वॉर रूम तयार करण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रलंबित तथा प्राधान्याच्या विषयांचं निराकरण केलं जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 1,000,000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या 33 हेक्टर क्षेत्रात येत्या 14 ऑगस्ट रोजी अवघ्या 12 तासात 1,000,000 वृक्षांची घनवन पद्धतीनं लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनानं केला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज बीड शहरात बशीरगंज चौक इथं आंदोलन केलं. आंदोलनात महिला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं 5 उपविभागांमधील पोलीस पाटील यांचा महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ भारत वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लातूर, निलंगा, उदगीर, औसा, रेणापूर आणि अहमदपूर या 5 उपविभागातील पोलीस पाटील यांचा यात समावेश आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या उपकृषी अधीक्षक विश्वनाथ गावित याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज 17,500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाची मोका तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी गावित याने या लाचाची मागणी केली होती. जनावरांची चोरी, मांस विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला आज लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत परभणी जिल्ह्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 24,68,000 रुपयांची रोकड जप्त केली. दरम्यान हवामान, पैठणच्या जायकवाडी धरणातून 6,228 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या सांडव्याद्वारे सुमारे 4,328 घनफूट उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 10,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा 93% स्थिर आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हातमाग क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवत असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. भारत छोडो आंदोलनातल्या हुतात्म्यांना संसदेच्या दोन्ही सदनात आदरांजली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज तसंच अस्मिता चलिहा उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका रचा झा. आदौ मुख्य वार्ताः. संसदा सूक्ष्म लघु मध्यमोद्यम विकास संशोधन विधेयकं 20-26 पारितम्. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य स्वकीयावासे NDA संयुतौ नव सम्मिलितैः विविध सदस्यैः सह मिलितवान्. अनेन संसदि अनुक्षणं जायमानेषु व्यवधानेषु गहनचिन्ता प्रकटीकृता. राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः अद्य नवदिल्ल्याः राष्ट्रपति भवने 25th 2000 राष्ट्रिय हस्त निर्मित तंतुकला पुरस्कारान् प्रदत्तवती. अद्य भारतस्य उत्तर पश्चिम भागेषु अतिवृष्टिः अजायत. भारतस्य ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानन्दः अमेरिका देशे आयोजितायां ग्रैंड चेस टूर सेंट लुइस रैपिड एंड ब्लिट्ज इत्यस्यां प्रतियोगितायां विजयं प्राप्तवान्. अपि च बैडमिंटन क्रीडायां भारतस्य क्रीडिके रक्षिता रामराज अथ अस्मिता चालियाः च आसन् नगरे आयोजितायाः कोरिया मास्टर्स इत्यस्याः स्पर्धायाः महिलैकल वर्गे उपान्त्यचक्रे प्रवेशम् अलभित. अथ वार्ताः विस्तरेण. संसदा सूक्ष्म लघु मध्यमोद्यम विकास संशोधन विधेयकं 26 षड्विंशति

श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाहीये. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1 वर येऊन बसलाय. खरं तर हे खूप धोकादायक आहे. श्रोतेहो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपण सगळ्यांना माहितच आहे, पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय, मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्याची माहिती आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. डायबेटिक फूट याविषयी माहिती देण्याकरता आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डायबेटिक फूट सर्जन डॉक्टर तुषार रेगे यांना. डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूटबद्दल जाणून घेऊ.

0: या डॉक्टर तुषार रेगे स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जगामध्ये नंबर 1 वरती म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत, तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल?
1: डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आई वडिलांना डायबिटीस आहे, काका काकींना डायबिटीस आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीस वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते, त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते, आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबिटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते.
0: बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय?
1: 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत ज्याला नर्व्स म्हणतात त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटतंय की मी वाळूवर चाललोय, पाण्यावर चाललोय. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात, पायाला काही लागलेलं जाणवत नाही, आणि अशा कंडिशनला न्यूरोपथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबिटिक न्यूरोपथी म्हणतात. त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबिटिक अँजिओपथी किंवा मायक्रो अँजिओपथी म्हणतात, म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो, त्यात साखर असते, एक क्षुल्लक जखम जरी झाली ती वाढत जाऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबिटिक फूट अत्यंत महत्वाचं आहे, ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही या डायबिटिक फूट म्हणजे काय सांगितलं, पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे, तो त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे, असं काय आहे हे डायबिटिक फूट होण्या पाठीमागे?
1: नाही, अजिबात नाही. बरोबर. हा पण असा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5-7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात, म्हणजे न्यूरोपॅथी ही साधारण 5-7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपॅथी सुरू होते. आपली रक्तातली साखर याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहेच, पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवून सुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल, तर हे डायबिटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण ह्याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपॅथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही, तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं.
0: अच्छा. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात?
1: रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्त विसरण होत असतं, तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोहोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर, त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर शॉक लागू शकतो. तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं, त्यामुळे ही न्यूरोपॅथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपॅथी होण्याचा कालावधी वाढू शकतो, म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मेबी न्यूरोपॅथी नाही व्हायची. पण जर शुगर्सचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल, तर ही न्यूरोपॅथी नक्कीच त्रासदायक होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतू संसर्ग झाला, तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो, हे महत्वाचं आहे.
0: अच्छा डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, फक्त या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते?
1: सगळ्या नसांवर साखर काम करते मॅडम. ना, अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का? 2 महत्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्यांना

0: असा एफेक्ट होतात किंवा सगळ्यांना असा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासनं डोळ्यापासनं दूर आहेत, त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर दोन, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो, त्यामुळे तिकडे लागण्याचं इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो, पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही.
1: अच्छा, मग डॉक्टर तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहिला पाहिजे?
0: अगदी बरोबर. दोन प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाही आहे, ज्यांना गँग्रीन नाही आहे, पण या न्यूरोपॅथीच्या त्रासासाठी येतात. काही लोक अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉकसारखं लागतं. काही लोक असतात की पाय म्हणजे बधीर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाही आहे, मी चालताना अचानक वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागला आहे पायाला. आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आम्ही त्याचा पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोक येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही. हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंटबद्दल सांगतो, हे अगदी खोटं वाटेल पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर ग्रस्त होते, काहीच त्रास नाही. घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय, उंदीर मेलाय का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे ढब्बे दिसले की काहीतरी म्हणजे असं रक्त वाहत आहे तसं. आणि म्हणून बघितलं तर काकांच्या या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झाले. हे अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे, पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झालाय. जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे, यांना अजिबात दुखत नाही,
1: संवेदनाच
0: नाही. मॅडम बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय, आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय. तर असेही काही रुग्ण येतात की ज्यांना इन्फेक्शन होतं, ज्यांना स्वतःला जाणवत नाही, दुसरं कोणी बघतं आणि त्यांना कळतं की या पायाला इन्फेक्शन आहे. तसंच दुसरा ग्रुप असतो की ज्यांना एक छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरीसारखं होतं, हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये, त्याला कॅलस म्हणतात. आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात, कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतू संसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते, किंवा ज्याला आपण अम्प्युटेशन म्हणतो, ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं आहे म्हणजे की तुमचा प्रश्न होता की दोन कुठच्या टाईपचे रुग्ण येतात. एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाही आहे, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्या जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय, बोट सडतोय, असे पेशंट येतात. एक्झॅक्टली बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोट किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो.
1: याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय.
0: गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना मी बघायचो की 45-50 नंतर मधुमेह व्हायला लागलाय, आता अक्षरशः तरुण लोकांमध्ये मधुमेह होतोय. अगदी फिट माणूस असतो एखादा आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा वीकनेस वाटतोय, किंवा वजन वाढलंय किंवा वजन कमी होत चाललंय. आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर जी साधारण 100 आसपास पाहिजे, जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो ती 350-400 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो, पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागले की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही, आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही. हे तरुणांनाही डायबिटिक फूट होऊ शकतो, वयस्कर लोकांनाही होऊ शकतो, पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात, आणि त्यामुळे जे आपण

0: रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल, किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
1: अच्छा, एखादा पेशंट गँग्रीन वाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं?
0: गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की अम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात. काही ना काहीतरी, आज बरा झाला उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झाला, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, ह्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ऍडमिट करावं लागतं. एक मल्टी फॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात, म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो, कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते. प्रत्येक रुग्णाला माहितीये की हृदयाची अँजिओग्राफी, की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात आणि हृदय ठीक चालू राहतं. तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्त पुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल तरी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्त पुरवठा वाढवून ऍटलीस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो पण बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्वाचं असतं. आणि हल्ली खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट निघाले आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी प्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झालाय, अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात.
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्त पुरवठा देत असते, तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो.
1: अच्छा.
0: हा एक वेगळा कॉन्सेप्ट निघालाय.
1: या
0: सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब इन्फेक्टेड, खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा. त्यामुळे आम्ही पेशंटना सांगतो की तीन प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्यावाचून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये की हा पाय जरी आपल्याला कापावा लागला तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते.
1: अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शन बद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रीनमुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का?
0: बिलकुल बिलकुल, हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये. आणि अनेक वेळा एक छोटी शुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात. आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला किंवा हृदयावर प्रेशर आलं ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी आयसीयूमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून. पण त्या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आपण पाय बोट वाचवण्याचा प्रयत्न करतो.
1: डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. तुम्ही मगाशी पायाची अँजिओग्राफी बद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नसा स्ट्रॉंग करून त्याला रक्त पुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्त पुरवठा, तर मग ती अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्त पुरवठा करण्याचा, तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्त पुरवठा करू शकतो, काय आहे नेमकं?
0: आपण खूप खूप खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आलाय, अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इव्हन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची अँजिओप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते, पायाची अँजिओप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते.
1: अच्छा.
0: 6 महिन्यानंतर परत पूर्ववत, बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्त पुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो, की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम किंवा जर

0: गँग्रीन असेल आणि जर बोट आपल्याला कापायचं आहे तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी ह्यासाठी आपण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टीमुळे रक्तपुरवठा नीट मिळावा आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्तपुरवठा होण्यासाठी एंजिओग्राफी करतच नाही, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं तात्पुरतं आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं, कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं एंजिओग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात, सांगतात काही त्रास नाही आहे पण एंजिओग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो आता करण्याची अजिबात गरज नाही किंवा कोणी सांगितलं तर करूही नकत, कारण हा फक्त 3 ते 6 महिने एंजिओप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबेटिक फूट न होण्याचा एक काळजी घेणं आवश्यक असतं आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाही आहे, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता? गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना, म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल, तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता?
0: पेशंटना ड्रेसिंग म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीप मध्ये शिकवावं लागतं. कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे छोटी पट्टी आहे मला येते, लोक कापूस लावतात, कुठचा तरी एक मलम लावतात. अनेक प्रकारची मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात, म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम कुठच्या वेळी वापरायचा.
1: अच्छा.
0: त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल, अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सुल किंवा गोळ्या देतो ते आपण पर्टिक्युलर जंतूंना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं. तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली आहे, आता मी कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते.
1: हे
0: एक असं नाही मॅडम एक सायकल असते, शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते. आणि मग हे लोक चालतात त्यांना मी सांगतो नाही पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. आणि मॅडम असे वेगळे छान हल्दी बूट मिळतात किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात.
1: मला नेमकं हेच विचारायचंय की या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये?
0: अगदी अगदी. ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात, की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉइंट्स आहेत म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं त्या पॉइंट्स आपण ऑफलोड करतो, म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये आणि मग त्या चपलांवर किंवा त्या स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की समजा गँग्रीन झालेला आहे एखाद्या पेशंटचं बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला?
0: अगदी. कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालंय म्हणून आपण ट्रीटमेंट केली पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो की गँग्रीन कशामुळे झालं तर मधुमेह होता तो तर राहणारच आहे. न्यूरोपॅथी आपण म्हटलं नसा वीक झाल्यात, नसा म्हणजे पाय बधीर झालेत ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे. रक्तपुरवठा कमी आहे तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुरडं होणं आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते.
1: अच्छा.
0: आणि जे पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सिल करतो.
1: डॉक्टर मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटनी आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची मुळात हे होऊ नये म्हणून?
0: आधीच्या प्रश्नात जसं

0: भी मला म्हणालात की एकदा गँग्रेन झालंय तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्यांनी नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळा ना मॅडम लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पिन अडकली आहे, ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही आहे. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय? कुठे काही जखम आहे का, कुठून पाणी येत आहे का, कुठे लाल झालाय का, कुठे खरचटलंय का, कुठे वास येतोय का, या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नख नीट कापायची. नख नीट कापायची म्हणजे काय? आपण नॉर्मली नीट कापतो नख, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नख अगदी जाड होतात, त्याला ओनायको ग्रायफोसिस, ओनायको मायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे, ही आम्ही सुरू केली आहे. आणि पेडिक्युअर एवढ्याच साठी की नख कापणं हे पण अत्यंत महत्वाचं असतं. ते स्पेशलाइज्ड वेनी जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही,
1: कापताना काही जखम व्हायला
0: नको. नख अगदी मासापर्यंत कापू नये. आणि लोक कापतात, कारण जरी मास थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही, पण नख नीट कापणं. नंबर 3, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावेत. आता चांगले म्हणजे काय? लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले, इतके 1000 रुपयाचे. नाही, तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते. आणि जे बूट आपण घेतो स्पेशली स्पोर्ट शूज, जेणेकरून माणूस चालू शकतो, तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायचे.
1: अच्छा,
0: टाईट बूट असता कामा नयेत, लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पूज आलं, तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगद केलं तर. जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट, की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो. आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिलेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या 5 किंवा 6 गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलंय की हे केल्याने आपल्याला अम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते.
1: डॉक्टर तुषार रगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवतंय की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबेटिक फूडबद्दल काय सांगाल?
0: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात, की ज्यांना मधुमेहग्रस्त पायाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ते न होणं हे फार महत्त्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. काळजी घ्या, जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबेटिक फूडबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, पंडित राम मराठे आणि वसंत देसाई, माफ करा, पंडित राम मराठे यांनी गायलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

0: श्रोतेहो, पंडित राम मराठे आणि वसंत देसाई, माफ करा, पंडित राम मराठे यांनी गायलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.
1: इससे बेहतर कुछ नहीं. अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
2: अब काली पाउस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काकस्मृती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
7: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या

0: कष्ट लागून थोडं कलर येण्यामध्ये थोडं अडचण येते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अशा पद्धतीने आपण हळद शिजवायची आणि योग्य मॉइश्चरलाच नंतर आपण पॉलिशकडे जायचं आहे. मग पॉलिशमध्ये हीच काळजी घ्यायची आपल्याला, पाऊण तास ते एक तास तो जो ढोल आहे तो ढोल व्यवस्थित फिरला पाहिजे, त्यात ट्रॅक्टरचे RPM एकदम योग्य असले पाहिजे आणि जे आपलं ढोल आहे किंवा पॉलिशची करण्याची प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर शेतकऱ्याने मात्र एक गोष्ट लवकरात लवकर करायची, म्हणजे त्या कंदाला हवा नाही लागली पाहिजे किंवा डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही लागला पाहिजे. असं जर झालं तर हळदीचा कलर थोडा पांढरट होण्याचा तिथं त्रास होतो आणि मग पर्यायाने काय होतं पुढं, म्हणजे त्या हळदीला मार्केटमध्ये थोडे दर कमी मिळतात. एवढी काळजी शेतकऱ्याने घ्यायची. हळदीचं पीक हे खूप चांगलं आहे, नगदी पीक आहे, शेतकऱ्याला खूप चांगला फायदा देऊ शकतं. शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर शेतकऱ्याचं जीवनमान आणि अर्थकारण नक्कीच हळद पीक उंचावू शकतं.
1: अगदी. हळद हे 2 पैसे अधिक देणारं हुकमी असं आपलं पीक आहे आणि याचं यश आपल्या सध्याच्या काळातील जे काही आपण व्यवस्थापन करणार आहोत त्यावरून अवलंबून आहे. आणि सुरुवातीच्या काळात आपण घेतलेली काळजी, केलेलं योग्य खत आणि पाण्याचे नियोजन हेच आपल्या हळद पिकाला मजबूत शेतकरी बंधू बनवणार आहे. आणि सोबतच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आणि योग्य व्यवस्थापनाची कास जर आपण धरली तर नक्कीच आपल्याला हळदीचं भरघोस आणि दर्जेदार असं उत्पादन आपल्याला मिळू शकेल. तर आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: मी आकाशवाणीचे आभार मानतो की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि शेतकऱ्याला माहिती देण्याची संधी मला दिली. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे चांगल्या दर्जाची खते, बी बियाणे, नामांकित कंपनीची कीटकनाशके यासोबतच उत्तम दर्जाचे परिणामकारक जीवाणू खते आणि सोबत अनुभवी मार्गदर्शन देखील मिळेल जगातील नंबर 1 ठिबक नेटाफिम कंपनीचे अधिकृत वितरक. तेव्हा आजच संपर्क करा 91-68-41-86-96 या नंबरवर आणि तसेच 96-57-58-36-39 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शैलेश लाडाणे यांची शिव अॅग्रो एजन्सी सेलू कॉर्नर पाथरी.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM Band 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.
3: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
4: मित्रा,
3: तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
1: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत. आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण तसंच FM Band 102 MHz विविध भारती केंद्राचे कार्यक्रम. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

संधी प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये
1: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहांमध्ये येत्या 9 तारखेला येणाऱ्या भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यसभेत संरक्षण, गृहमंत्रालय, वाणिज्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस आज देशभरात साजरा करण्यात आला. 7 ऑगस्ट 1905 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्तानं वस्त्रोद्योग मंत्रालयानं राष्ट्रपती भवनात आज विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातल्या 22 हातमाग कारागिरांना संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 2025 या वर्षाचा संत कबीर पुरस्कार ओदिशाच्या राम मेहर, आसामच्या रुमिया चौधरी आणि उत्तर प्रदेशचे शाह मोहम्मद अन्सारी यांना प्रदान करण्यात आला. हातमागाची वीण भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी घट्ट जुळलेली असून हे क्षेत्र भारताची असामान्य विविधता दर्शवते असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
2: हजारों वर्ष से हथकोरता भारत के प्रकृति पोषक सभ्यता की विकास यात्रा का अभिन्न हिस्सा रहा है. इसमें हमारे राष्ट्र की असाधारण विविधता दिखाई देती है. हथकोरता क्षेत्र से रोजगार, महिला सशक्तिकरण, कला संस्कृति और प्रकृति प्रेम को बढ़ावा मिलता है. हथकोरता भारत के स्वतंत्रता संग्राम और आत्मनिर्भरता से भी जुड़ा हुआ है.
1: देशातल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणारी 4 विशेष टपाल तिकीटं याप्रसंगी जारी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. कर्जमाफी योजनेच्या आढावा बैठकीनंतर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम तर दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीला राज्य सरकारनं पहिली यादी जाहीर केली होती. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचं काम सुरू असून प्रमाणीकरण झालेल्या खात्यांमध्ये कर्जमाफी योजनेचे पैसे जमा करण्याचं काम सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राज्यसभा खासदार डॉ ज्योती वाघमारे यांनी मोदी यांची प्रतिमा असलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. ही चादर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोलापुरी विणकर बांधवांचं कौतुक केलं. आयआयटी दिल्लीचा 57वा दीक्षांत सोहळा उद्या होणार असून या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे 3000 अधिक विद्यार्थी तसंच 587 PhD संशोधक सहभागी होणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रधानमंत्री मोदी मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढील वर्षी भारतात होणार असल्याची घोषणा ब्रिक्स वेव्ज बझार पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत आज करण्यात आली. याशिवाय NFDC, NFAI इत्यादी संस्थांनी ब्राझील, रशिया, व्हिएतनाम इत्यादी क्षेत्रातल्या संस्थांची चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी करार केल्याची, चर्चा झाल्याची, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यावर संमती झाल्याची आणि इरादापत्रांची देवाणघेवाण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काल मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय वेव्ज ब्रिक्स बाजार उपक्रमाची सांगता आज झाली. या काळात ब्रिक्सच्या 20 सदस्य देशांनी 900 जास्त प्रतिनिधींनी या उपक्रमात भाग घेतल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या 1.5 दिवसात जवळजवळ 250 बैठका झाल्याचं त्यांनी सांगितलं. विविध देशांच्या सरकारी संस्था, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, गुंतवणूकदार, क्रिएटर्स यांच्यात विचारमंथन झाल्याचं ते म्हणाले. कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत आज भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलिया यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत रक्षितानं आपलीच सहकारी तन्वी शर्मा हिचा 21-18, 19-21, 19-21 असा पराभव केला. तर अश्मितानं अव्वल मानांकित हिना अकेची हिचा 20-22, 21-15, 21-19 असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत रक्षिता आणि अश्मिता यांच्यात सामना होईल. त्यानंतर आजच्या सत्रात पुरुष दुहेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि कृष्णप्रसाद गर्ग यांना मलेशियाच्या मॅन वेई चोंग आणि सोह वुई यिक या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं या प्रकारातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत आणि श्रीलंका एकादश संघ यांच्यातला कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून कोलंबो इथं सुरुवात झाली. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज दिवसअखेर श्रीलंकेनं 8 बाद 363 धावा केल्या आहेत. विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासंदर्भात लेखी वाटाघाटी सुरू व्हाव्यात यासाठी भारत सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं आज सरकारनं लोकसभेत सांगितलं. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह म्हणाले की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी आणि अस्थायी अशा दोन्ही श्रेणींचा विस्तार करण्याची आणि विकसनशील देशांना अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज भारत अधोरेखित करतो. वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन देखरेखीखाली करावी तसंच या प्रकरणी FIR दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. वर्मा यांनी राजीनामा देणं पुरेसं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोकड आढळण्याच्या अपराधावर पांघरून घालता येणार नाही असं याचिकेत म्हटलं होतं. वर्मा यांच्या विरोधात महाभियोग आला आहे. तिसऱ्या मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी MMRDA सिंगापूरच्या टेमसेक, सुरबाना जुरोंग आणि मॅपबल्ट्री या 3 कंपन्यांबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आले. यात मॅपबल्ट्रीकडून 101 कोटी डॉलर्सची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याअंतर्गत रायगड पेंट ग्रोथ सेंटरमध्ये 100 एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र वापर विकास प्रकल्प उभा राहणार आहे. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तारीख निश्चित आहे. कुंभमेळ्याच्या 34,732 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातल्या कामांना

0: द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. राज्यात खाजगी शिकवणी वर्ग आणि महाविद्यालयांमध्ये संगनमत एकीकृत पद्धतीनं शिक्षण सुरू असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. शिकवणी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी महाविद्यालयाच्या तासात कशी लागते याकडे मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये यापूर्वी 2 कुंभमेळे झाले आहेत, मात्र त्यावेळी उभारण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास नागरिकांना झाला नव्हता. यंदा खड्ड्यामुळेच अनेकांचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राम मंदिर देणगी अपहार आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसी कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ. कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशातल्या 22 कारागिरांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. महाराष्ट्रात सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा. पहिला ग्लोबल साऊथ चित्रपट महोत्सव पुढच्या वर्षी भारतात होणार. आणि कोरिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज आणि अश्मिता चलहिया यांची महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्र एकात्मता डहाका गीत. राजेंद्र येसकर आणि पार्टी यांनी गायलेलं. त्यांना साथ संगत आहे गजानन अतकर, सुरेश लक्षणे, दिलीप अतकर, गुणवंता लक्षणे आणि नितीन अतकर यांची.

0: भले
1: विचार करावे आपले चित्ता असावी भारताची अखंडता अन सोडून सारा

तसेच त्याग मय जीवनाचा स्वावलंबी अनुशासन युक्तांचा अन वावे सर्व

हिंदू मुस्लिम अन शीख ईसाई नागरिक आपण भारताचे अहो नागरिक आपण भारताचे अनेक धर्म जाणून वर्मा

होऊ एकत्र पालन करूया धर्माचे, अहो पालन करूया धर्माचे, देश महान वावा बलवान

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ठीक रात्री 8:30 वाजता आपण ऐकणार आहोत संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण, आणि त्यानंतर 9:15 वाजता 9:15 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये प्रफुल्ल खापेकर यांनी गिटारवर वाजवलेला राग श्याम कल्याण प्रसारित करीत आहोत. मध्यलय रचना रूपक तालातील असून द्रुतलय रचना 3 तालातील निबद्ध आहे.

करतात मुंबईची अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10 वाजत आहेत, प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। यामध्ये प्रफुल्ल खापेकर यांनी गिटारवर वाजवलेला राग श्याम कल्याण प्रसारित करीत आहोत। मध्यलय रचना रूपक तालातील असून द्रुतलय रचना तीन तालातील निबद्ध आहे। तबला सात संगत संदेश पोपटकर यांची आहे।

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमात प्रफुल्ल खापेकर यांनी गिटारवर वाजवलेला राग श्याम कल्याण आपण ऐकलात. या कार्यक्रमात तबला साथ संगत संदेश पोपटकर यांनी केली. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता.
1: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा. या रागातील मध्यलय बंदी मध्यलय छपतालातील असून द्रुत लय एक तालात आहे. विलंबित बंदिश मोरे घर आए पिहरिया ही आहे, तर द्रुतलय बंदिश लागे लगन तोरे पियासे ही आहे. तबला साथ संगत स्नेहल कुमार धम्मपूरकर यांची आणि हार्मोनियम साथ संगत जयंत फडके यांची आहे.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वानंदी सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकलात. तबला साथ संगत केली होती स्नेहल कुमार धम्मपूरकर यांनी आणि हार्मोनियम साथ संगत जयंत फडके यांनी केली होती. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
3: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
2: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती

उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 1 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: Tashkent. India's Titli Maji clinched a silver in the women's 45-kilogram category, marking an impressive start for the country. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या सकाळी 5:55 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू असतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.